माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.
1: नमस्कार, मी अर्चना ठाकूर. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचे 7:12 झालेत आणि नगरच्या अंतरंग मध्ये मी तुमची सगळ्यांची लाडकी मैत्रीण आरजे ऋतू आहे, आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि सकाळी 11 तुमची लाडकी मैत्रीण आरजे ऋतू तुम्हाला भेटायला येणार आहे. बरं का, म्हणजे आपला शो संपला की लगेचच. आपण आत्ताच आपला शो सुरू झालाय, खूप साऱ्या गप्पा मारायच्या, खूप सारी गाणी ऐकायची आहेत, मजा मस्ती करायची. तर मंडळी, आज आहे 16 मे 2026 आणि वार आहे शनिवार. आज शांततेत एकत्र राहण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस आहे, तसंच आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस आज आहे, राष्ट्रीय डेंग्यू दिवस देखील आज आहे. आणि आजच्याच दिवशी 1665 पुरंदर किल्ल्यास दिलेर खानानं घातलेला वेढा तोडण्याच्या प्रयत्नात मुरार बाजी यांचा मृत्यू झाला. 1866 युनायटेड स्टेट्समध्ये 5 सेंट किंवा निकेल नाणं सुरू झालं आणि 1899 क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर यांना फाशी देण्यात आली. तर 1969 सोव्हिएत रशियाचे व्हेनेरिया 5 हे मानवविरहित अंतराळयान शुक्रग्रहाच्या वातावरणात प्रवेश मिळवणारं पहिलं अंतराळयान ठरलं. 1975 सिक्कीमचे भारतात विलीन झालं आणि 1993 बचेंद्री पालच्या नेतृत्वाखालील पहिल्या महिला भारतीय मोहिमेनं 7 मुलींसोबत 18 गिर्यारोहकांना एव्हरेस्ट सर करण्याचा मान मिळवून दिला आणि नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. 1996 अटल बिहारी वाजपेयी यांनी भारताचे 10वे पंतप्रधान म्हणून पद स्वीकारलं, मात्र आवश्यक पाठबळ न मिळाल्यानं त्यांचं सरकार केवळ 13 दिवस टिकलं. 2005 कुवेतमध्ये महिलांना प्रथमच मतदानाचा अधिकार मिळाला. 2007 निकोलस सार्कोझी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष झाले. 2010 वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या 2020 विश्वचषकाच्या निर्णायक सामन्यात इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाचं 147 धावांचं लक्ष 3 गडी गमावून पूर्ण केलं आणि पहिल्यांदाच विश्वविजेता ठरला. तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर अशाच खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत, त्यामुळे ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. बाय बाय.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, नगरचा अंतरंग. या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आपण आपल्या सकाळची सुरुवात छान भक्तिमय करत असतो जेणेकरून दिवस कसा छान जाईल, आणि त्यासाठी ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविश शिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळकंठी वैजयंती, मुगुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतिले सकळही, कासे सोनसळा पांघरे पाटोळा, घननीळ सावळा बाई यांनो, सकळही तुम्ही वागे एकी सवा, तुका म्हणे जीवा धीर नाही. याचा अर्थ असा, राजस सुकुमार असा हा विठ्ठल म्हणजे जणू मदनाचा.

चा पुतळा आहे. सूर्यचंद्राच्या प्रभा त्याच्या तेजात लपल्या आहेत. त्याच्या कपाळी कस्तुरीचा मळवट भरला असून अंगावर चंदनाची उटी लावलेली आहे. गळ्यात वैजंती माळा रुळत आहे. मस्तकावर मुकुट आणि कानात कुंडल असलेलं सुंदर रूप म्हणजे जणू सर्व सुखाचं आगर आहे. त्यानं कमरेला जरी काठी पितांबर नेसलं आहे आणि शेजारी आणि भरजरी शेला पांघरला आहे. बायानो, असा हा विठुराया सावळ्या रंगाचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही सर्व बायांनी एका बाजूला व्हा, माझ्या आड येऊ नका. श्रीमुख पाहिल्याखेरीज माझ्या मनाला समाधान लागत नाही. बोला संत तुकाराम महाराज की जय. मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचे 7:30 झालेत. ऐकूयात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 7:10 मराठी बातमीपत्र.
1: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात 12.35 रुपये प्रति किलो दरानं कांदा खरेदी, केंद्रीय कृषी मंत्र्यांची घोषणा. प्रधानमंत्री आवास योजनेत 5 लाख घरांचं वितरण. 5 वर्षात राज्य बेघर मुक्तीचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची येत्या 21 जून रोजी नीट यूजी फेरपरीक्षा. ज्येष्ठ मनोविकारतज्ञ लेखक डॉ आनंद नाडकर्णी यांच्या पार्थिव देहावर ठाणे इथं अंत्यसंस्कार. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक चिराग जोडी उपांत्य फेरीत दाखल. आणि नैऋत्य मोसमी पाऊस यंदा केरळमध्ये 26 मेच्या दरम्यान येण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यात नाफेडच्या माध्यमातून 12.35 रुपये किलो या दरानं कांदा खरेदी सुरू करत असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमधील 5 लाख घरांचं वितरण चौहान यांच्या हस्ते काल साताऱ्यात करण्यात आलं, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. या ठिकाणी 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घराच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी कांद्यांच्या मुद्द्यावर बोलताना चौहान म्हणाले,
2: प्याज का उत्पादन बंपर हो गया, बांग्लादेश हमारी प्याज जा नहीं पा रही. ये पश्चिम एशिया मिडिल ईस्ट के संकट के कारण प्याज मिडिल ईस्ट के देशों में जाती थी, भावी नहीं जा पा रही, इसलिए प्याज के रेट गिर गए. प्याज उत्पादक किसान बहनों और भाइयों, आज से ही नेफेड प्याज की खरीदी 12.35 रुपया किलो शुरू करेगा.
1: ऊस उत्पादकांच्या प्रश्नाबाबत पुढील आठवड्यात दिल्लीत बैठक आयोजित करणार असल्याचंही चौहान यांनी यावेळी सांगितलं. व्हीबीजीरामजी योजना 1 जुलैपासून कार्यान्वित होणार असल्याचं ग्रामविकास मंत्री चौहान यांनी सांगितलं. राज्यातील 1 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यासाठी सक्रिय राहणार असल्याची माहिती चौहान यांनी दिली. ते म्हणाले,
2: या संकल्प हमारा, जितनी हमारी गरीब बहने हैं उनको लखपति बनाकर ही चैन की सांस लेंगे. 1 करोड़ बहने लखपति दीदी बनाई जाएगी, कोई बहन गरीब नहीं रहेगी, यह हमारा संकल्प है. और अब 1 जुलाई से विकसित भारत जी राम जी योजना शुरू हो रही है. गांव के विकास की पूरी योजना गांव में बना लो, गांव का हर महत्वपूर्ण काम उस योजना से पूरा होगा, गांव का संपूर्ण विकास करेंगे.
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गेल्या वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. येत्या 5 वर्षात राज्याला बेघरमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. ते म्हणाले,
3: 30 लाख घरं आपल्याला दिली, 45 दिवसांमध्ये घरांना मान्यता, 10 लाख घरांना पहिला हप्ता. आणि आज तर हा रेकॉर्ड बघा, 1 वर्षामध्ये 5 लाख घरं पूर्ण करून त्याच्या चाव्या आज आपण त्याचं वितरण केलेलं आहे. हा देशातला रेकॉर्ड महाराष्ट्राने पूर्ण केलाय.
1: दरम्यान प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभाग या गटात कोकण, नाशिक आणि नागपूर हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत, तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नागपूर, अमरावती आणि नाशिक हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीणमध्ये विभागात गोंदिया जिल्हा पहिल्या स्थानी, पालघर दुसऱ्या आणि अकोला तिसऱ्या स्थानी आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नांदेड पहिल्या, अमरावती दुसऱ्या आणि वर्धा जिल्हा तिसऱ्या स्थानी आहे. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएकडून काल ही माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना 14 जून पर्यंत प्रवेशपत्र दिली जातील. एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. परीक्षार्थींना यापूर्वी भरलेल्या परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल, तसंच ही परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरमधून निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी याला ताब्यात घेतलं होतं. त्याला काल चौकशी अंती पुण्यात अटक करण्यात आली. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीचे सदस्य असलेल्या कुलकर्णीनं एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही विद्यार्थ्यांना पुणे इथल्या आपल्या निवासस्थानी विशेष शिकवणी दिली होती. या प्रकरणातली सह आरोपी मनीषा वाघमारे हिनं विद्यार्थ्यांची जमवाजमव करण्यात त्याला मदत केल्याचंही चौकशीत उघड झालं आहे. या विशेष शिकवणीत विद्यार्थ्यांना प्रश्न, त्यांचे पर्याय आणि अचूक उत्तरं सांगण्यात आली. 3 मे रोजी घेतलेल्या परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी हे प्रश्न तंतोतंत जुळत असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. लातूर इथल्या एका खासगी शिकवणी वर्ग चालकाची काल सीबीआयनं चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. सीबीआयच्या पथकानं त्याच्या घरातून तसंच शिकवणी वर्गातून काही कागदपत्रं ताब्यात घेतल्याचंही आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. सुधारित वेळापत्रकानुसार पहिला पेपर सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत तर दुसरा पेपर दुपारी 2:30 ते 5 वाजेपर्यंत होईल. उमेदवारांना 16 जून पासून महाटीईटी.in या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहेत. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: विमूल्य होणार.
1: शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांवरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये केलं जातं हे योग्य नसल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं आहे. हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉ आनंद नाडकर्णी यांचं काल सकाळी मुंबईत एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे 2026 या वर्षाचे मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार लातूरचे ज्ञानेश्वर मलिले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलडाण्याचे राजेंद्रदास बैरागी आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांना जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत काल ही माहिती दिली. या पुरस्कारांचं वितरण येत्या 20 तारखेला जागतिक मधमाशी दिनी छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित कार्यक्रमात होणार आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी नैसर्गिक जैविक तसंच सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करावा असं आवाहन लातूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केलं आहे. भविष्यात रासायनिक खतांची उपलब्धता सुरळीत रहावी आणि खतांचं वाटप पारदर्शक तसंच योग्य पद्धतीनं व्हावं यासाठी शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक या प्रणालीवर आपली नोंदणी करणं अनिवार्य असल्याचं त्यांनी सांगितलं. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टीच्या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला. या जोडीनं जपानच्या ताकुमी नोमुरा आणि युईची शिमोगामीचा 21-12 आणि 21-13 असा पराभव केला. याच स्पर्धेत महिला एकेरीत उपउपांत्य फेरीत PV सिंधूचा जपानच्या अकाने यामुकची हिनं तर पुरुष एकेरीत उपउपांत्य फेरीत लक्ष्य सेनचा थायलंडच्या कुंदलावूत विदित्सरनं पराभव केला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल लखनौ सुपर जायंट्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. या स्पर्धेत आज कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्ससोबत होणार आहे. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. येत्या 24 तासात अंदमान समुद्र तसंच अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहाच्या काही भागात मान्सून पुढे सरकण्याच्या दृष्टीनं अनुकूल वातावरण तयार होत आहे. दरम्यान राज्यात काल अकोला इथं सर्वाधिक 45.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं 43.4, परभणीत 43.9 तर धाराशिव इथं 41.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात 12.35 रुपये प्रतिकिलो दरानं कांदा खरेदी, केंद्रीय कृषीमंत्र्यांची घोषणा. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची येत्या 21 जून रोजी नीट UG फेर परीक्षा आणि नैऋत्य मोसमी पाऊस यंदा केरळमध्ये 26 मेच्या दरम्यान येण्याचा अंदाज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
2: श्रोता हो, आताच आपण आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं मराठी बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सकाळचे 7:45 झालेत आणि नगरचं अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या अभियानाला महाराष्ट्रातून मोठी ताकद मिळणार आहे बरं का. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी आता देशाच्या संरक्षण उद्योगाचं नवं शक्ती केंद्र बनणार आहे. नबे इंडस्ट्रीजच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या भव्य डिफेन्स हबचं उद्घाटन

23 मे रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते होणार आहे. विशेष म्हणजे प्रतिवर्ष तब्बल 5 लाख आर्टिलरी बॉम्ब शेल तयार करण्याची क्षमता असलेला हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा प्रकल्प ठरणार आहे. तर मंडई, अशा प्रकारे शिर्डी आता डिफेन्स हब बनतय. तर मेक इन इंडियाच्या तोफा आता शिर्डीतून धडाडणार आहेत. 155-120 L50 आणि 125 MM क्षमतेचा आर्टिलरी बॉम्ब शेल तयार होणार आहे. तसंच दरवर्षी 5 आर्टिलरी बॉम्ब शेल इथे तयार होणार. 300 किलोमीटर पल्ल्याचा अत्याधुनिक युनिव्हर्सल रॉकेट लॉन्चर ही विकसित करणार आहे. शिर्डी ते विकसित होणार हे तंत्रज्ञान संरक्षण क्षेत्रासाठी गेम चेंजर असणार आहे आणि चीन नंतर एवढी क्षमता असलेला भारतातील पहिलाच प्रकल्प हा असणार आहे, ज्यामध्ये TNT, RDX आणि HMX या स्फोटकांच्या उत्पादनासाठी या प्रकल्पात तब्बल 25,000 टन क्षमतेची सुविधा असणार आहे. चीन नंतर एवढ्या मोठ्या क्षमतेचा हा एकमेव प्रकल्प शिर्डीत असणार आहे. तसंच संरक्षण उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालासाठी भारताचं परदेशांवरील अवलंबित्व संपुष्टात येणार आहे आणि 3,000 कोटी रुपयांची यामध्ये गुंतवणूक असणार आहे. 5,000 जास्त थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे. सध्या 200 एकर क्षेत्रात उभारण्यात आलेला प्रकल्प हा आहे. भविष्यामध्ये 3,200 एकरांपर्यंत विस्तारला जाणार आहे. 70% उत्पादन परदेशात निर्यात केली जाणार आहे. तसंच संरक्षण क्षेत्रासोबतच अंतराळ आणि ऊर्जा क्षेत्रातही निंबे ग्रुप मोठी उडी घेत आहे. इस्रोच्या सहकार्यानं येत्या 5 महिन्यांत स्वतःचा ऑप्टिकल सॅटेलाइट लॉन्च करणार आहे. तर म्हणजे अशा प्रकारे आता शिर्डीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात काम होणार आहे आणि डिफेन्स हब होणार आहे. काय वाटतं याबद्दल नक्की कळवा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

शिव सकाळ वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचं सकाळचे 7:52 झालेत. मंडळी आज आहे 16 मे 2026 आणि मंडळी मस्त असा दिवस आहे. आणि या मस्त अशा दिवशी 16 मे रोजी अनेकांचा हॅपी वाला बर्थडे बरगदा. सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तसंच आज सिद्धांत यांचा आहे हॅपी वाला बर्थडे. सिद्धांत यांना माझ्याकडून रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून आणि स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वाला बर्थडे सिद्धांत दादा.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मस्त अशा गप्पा पण मारतो आहोत आणि सकाळचे 8 वाजले तर छान छान गाणी सोबत आहेत आणि मजा मस्ती करत करत आपल्या गप्पा चालूच असतात। आणि मित्रांनो, लाईफ ही अशीच असते बरं का। आणि एखादं नातं जे असतं तेही असंच असतं। म्हणजे आपल्या शो मध्ये बघा, कधी कधी आपण इमोशनल गप्पा मारतो, कधी कधी आपण प्रॅक्टिकल बोलतो, कधी कधी आपण जे समाजात चाललंय त्याबद्दल बोलतो, तर कधी कधी आपल्या मनात जे चाललंय ना त्याबद्दल बोलत असतो। हे सगळ्या गप्पा एकत्र येतात आणि तसंच आयुष्याचं असतं। आयुष्य देखील असंच आहे, एकाच गोष्टीवर ते थांबत नाही। कधी आनंदातच आयुष्य जाईल, कधी दुःखातच सगळं आयुष्य जाईल, किंवा कधी आपण खूप इमोशनलच असतो, असं होत नाही। तर या सगळे टप्पे आपल्याला पार करावे लागतात आणि सगळ्यात या सगळ्यामध्ये ना आपल्या लाईफवर इफेक्ट करतात ती आपल्या आजूबाजूची नाती, ज्यांना आपण आपलं म्हणतो, आपण ती तयार केलेली नाती असतात, काही जन्मजात आपल्यासोबत आलेली असतात। आणि काही नाती जी असतात ना, ती आपण पुढे नेण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो। पण यामध्ये पण दोन टाईप असतात। एक असतं, एक व्यक्ती असतो त्यामध्ये की जो खूप इमोशनल असतो, एक असतो की प्रॅक्टिकल असतो। तो प्रॅक्टिकल जो असतो ना, तो समजून घेतो बऱ्यापैकी, रिझन देतो, बाजूला होतो। पण इमोशनल जो असतो ना, त्याला हे सगळं समजण्यासाठी खूप वेळ लागतो। आणि नातं हे असं असतं ना, जे टिकवावं लागतं। आणि आपण टिकवण्यासाठी, इमोशनल व्यक्ती त्याला टिकवण्यासाठी खूप प्रयत्न करतात, कारण ते हर्ट होतात, आतून त्यांना त्रास होतो, दुखतं त्यांच्या हृदयामध्ये। पण ना, कधी कधी प्रॅक्टिकल व्यक्तीला मी सांगेल की तुम्हीही समजून घ्या, कारण नातं हे प्रॅक्टिकली नसतं, किंवा नातं हे तयार झालं आणि ते तुटलं असं काही होत नाही। आय नो तुम्ही प्रॅक्टिकल आहात, पण असं नाही होत, त्याला टिकवावंच लागतं। कारण ना, ते खूप छान असतं एखादं नातं, कोणतंही नातं घ्या, खूप छान असतं आयुष्यात आणि ते शेवटपर्यंत जावं आपल्याला असं वाटत असतं। त्यामुळे नातं टिकवण्यासाठी ना प्रयत्न करत राहा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते ना नातं टिकवण्यासाठी, ती असते एकमेकांवरचा विश्वास, एकमेकांमधला विश्वास। त्यामुळे तो तुटू देऊ नका आणि पुढे नेण्याचा प्रयत्न करा। आणि प्रॅक्टिकल व्यक्तींना हेच म्हणेल की इमोशनल व्यक्तींना थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 8:14 झालेत. मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत. आणि मंडळी, आता आपल्या शो मध्ये वेळ झाली आहे काल म्हणजेच 15 मे 2026 रोजी घडलेल्या महत्वपूर्ण लक्षवेधी घडामोडी ऐकण्याची. तर मंडळी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना 100 कोटी रुपयांच्या खंडणीकरिता ठार मारण्याची धमकी देणारे कुख्यात गुन्हेगार जयेश आणि अफसर पाशा यांना विशेष सत्र न्यायालयानं शुक्रवारी 5 वर्ष सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली आहे. काही बेरोजगार तरुण जे आहेत त्यांनी झुरळांसारखे असतात, जे नंतर मीडिया, सोशल मीडिया किंवा RTI कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ला करू लागतात, असं वक्तव्य सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका खटल्याची सुनावणी करताना केलंय. मुंबईच्या आंदोलनावेळी मराठा आरक्षणाचा सातारा गॅझेटचा GR 1 महिन्यात काढतो असं आश्वासन देण्यात आलं, मात्र त्यावर 8 महिने झाले तरी कारवाई झाली नाही, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केलाय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 26 मे रोजी मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचू शकतो, यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे. कांद्याचे दर कोसळले हे चिंतेची बाब आहे आणि या संदर्भात सरकार नक्कीच विचार करेल, मात्र आज निर्यात बंदी नसतानाही आखाती देशात उद्भवलेल्या परिस्थितीला आपल्या सगळ्यांना सामोरं जावं लागेल अशी प्रतिक्रिया मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तर मंडळी, हे होते काल म्हणजेच 15 मे 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. मंडळी, अशाच गप्पा आपण सगळे मारणार आहोत, खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत, मात्र आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकायचा हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी डॉक्टर गिरीश कुलकर्णी, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: सकाळचे 8:27 झाले आहेत आणि नगरच्या अंतरंगामध्ये मी आर्ज कमला आहे तुमच्यासोबत. म्हणजे ना आपण दररोज पाहतो की प्रत्येक दिवशी ना कोणता दिवस असतो, कधी मग ते राष्ट्रीय असतात, आंतरराष्ट्रीय असतात, वेगवेगळे दिवस असतात. मग आपल्याला असं वाटतं की हे दिवस का, पण प्रत्येक दिवस महत्वाचा असतो, प्रत्येक दिवसाचं काहीतरी महत्व असतं. आणि आज देखील असाच एक दिवस आहे बरं का, आज आहे आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन. हो, आरोग्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्ष किरण मशीन पासून ते मनोरंजनासाठी वापरल्या जाणाऱ्या मायक्रोस्कोप आणि टेलिव्हिजन स्क्रीन पर्यंत प्रकाशावर आधारित तंत्रज्ञानानं सगळीच प्रकारची प्रगती जगासमोर आणली आहे बरं का. आणि यामध्ये दुर्बीन, कॅमेरे आणि बरेच काही यांसारख्या प्रकाश आधारित साधनांद्वारे प्राप्त झालेल्या वैज्ञानिक प्रगतीचा समावेश आहे. जगातील जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात प्रकाश हा महत्वाचा असतो आणि हे सगळे आपण ऍग्री करतो. जर कधी प्रकाश नसेल तर, जर तरचं जर बोलायला गेलं, म्हणजे पूर्वी बिना प्रकाशाचं राहू शकत होते, म्हणजे आत्ता जे चालू आहे उष्णतेची लाट आपल्याकडे आहे, उष्माघात होत आहेत आणि ही उष्णता एवढी प्रचंड लेवलला वाढती आहे की असं वाटते काय करावं. आणि आत्ता जर विचार करा, रात्रीची वेळ आहे, तुम्ही झोपलेला आहात, अचानक लाईट गेली आहे, काय होईल. हो, प्रकाश नसेल तर आपण सगळे घमाघूम हो आणि कोणी झोपणार नाही, अस्वस्थ सगळीकडे असणारे. ही आहे प्रकाशाची जादू, ही आहे लाईटची जादू. आणि आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन हा ना या अभ्यासाविषयी जागरूकता वाढवण्याचा आणि या अभ्यासावर आणि आधुनिक जगासमोर आणल्याप्रमाणे बदललेल्या परिणामांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रकाश आपल्यासाठी किती महत्वाचा आहे त्याबद्दल अभ्यास करणं आणि त्याची चर्चा करण्यासाठीचा हा दिवस आहे. तर तसंच मंडळी, आत्ता सध्या आपल्याकडे जे वातावरण चालू आहे की युद्ध परिस्थिती निर्माण होती सारखीच, कुठे युद्ध चालू आहे तर त्यासाठी देखील एक वेगळा दिवस असू शकतो. आणि आज तसाच काहीसा त्याला रिलेट करणारा दिवस आहे, तो आहे शांततेत एकत्र राहण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस. हो, दरवर्षी 16 मे रोजी जग शांततेत एकत्र राहण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करतो. हा विशेष दिवस म्हणजे आपले मतभेद स्वीकारून ऐक्य आणि सुसंवादानं एकत्र येण्याचा आहे. हा एक दिवस आहे जिथे आपण इतरांचं ऐकणं, ओळखणं आणि प्रशंसा करणं यावर लक्ष केंद्रित करतो. शांतता, एकता आणि समजूतदारपणानं भरलेलं एक शाश्वत जग तयार करणं हे उद्दिष्ट आहे. पण हे उद्दिष्ट काही साध्य होत नाही. आज तोच दिवस आहे, सगळीकडे युद्धाचं वातावरण आहे, सगळे एकमेकांवर चिडलेले असतात, सगळ्यांना युद्धच करायचं असतं आणि मग त्यामुळे सगळ्याच जगाला याचा त्रास होत असतो. जसं की आपण पेट्रोल आणि डिझेल किंवा जे खनिज तेल आहे त्याच्याबद्दल आता बघतो आहोत, तर त्यामुळे काय होतं तर सगळीकडे अशांतता पसरते आणि मग सगळेच डिस्टर्ब होतात आणि मग काहीच असं वाटत नाही की चांगलं होईल, सगळं वाईट होताना दिसतं. त्यामुळे जर आपण शांततेत राहिलो, एकता असली आणि एकात्मता असली तर किती सुंदर वाटतं ना, सगळं जग एक वाटतं. पण असं वाटतं सगळे वेगवेगळे आहेत, त्यामुळे आजच्या दिवसाचं आपण सगळे अवलंबन करूयात आणि जेवढं होता येईल तेवढं एकत्र शांततेत राहण्याचा प्रयत्न करूयात. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. या दोन्ही दिवसांच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम, तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प घनश्याम अपार्टमेंट दत्त बेकरी समोर चितळे रस्ता अहिल्यानगर.
2: श्रोतहो सकाळचं 8:47 झालेत. नगरचं अंतरंगमध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत आणि मस्त अशा गप्पा पण मारतो आहोत. आता वेळ झालीय आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 राष्ट्रीय बातमीपत्र ऐकण्याचे. ऐकूयात हे मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 1 वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट यूजी 2026 परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं NTA जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले. उद्यापर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील तसंच तिथले राजे आणि राणी यांची भेट घेतील. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. विशेषतः सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. भारतात 300+ डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन नवीकरणीय ऊर्जा हरित जलविद्युत अर्थव्यवस्था कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये अबुधाबीमध्ये होते. पंतप्रधानांनी राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायद अल नायान यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पुरवठ्यात व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीत ऊर्जा सहकार्य आणि द्विपक्षीय व्यापार या विषयांवर चर्चा झाली. आपल्या प्रास्ताविक भाषणात पंतप्रधान मोदींनी UAE अर्थात संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध केला. कठीण काळात UAE नेतृत्वानं दाखवलेल्या धैर्याची मोदींनी प्रशंसा केली तसंच अमिरातीला भारताचा पाठिंबा व्यक्त करून सध्याच्या जागतिक संघर्षाच्या काळात संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं सांगितलं. सर्वांना पक्की घरं देणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून त्यानुसार महाराष्ट्राला 1 वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत केंद्रानं महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या 30 लाख घरांपैकी पूर्ण झालेल्या 5 लाख घरांचा उद्घाटन सोहळा आणि महाआवास अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम सातारा इथल्या सैनिक शाळेच्या मैदानावर नुकताच पार पडला त्यावेळी ते बोलत होते. देशातील इतर कोणत्याही राज्याला इतकं मोठं लक्ष मिळालं नसल्याचं सांगून याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. शून्य वीज बिल सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक घराला सौर ऊर्जा पुरवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं चौहान यांनी यावेळी सांगितलं. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्री शंभूराज देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA काल जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल असंही प्रधान यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. नीट UG परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस अर्थात व्यवसाय सुलभता आणि ईज ऑफ लिव्हिंग अर्थात जीवन सुलभता सुधारण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये मोदी यांनी परदेश प्रवासावर उपकर कर किंवा अधिभार लावण्याबाबतच्या एका प्रसारमाध्यम अहवालाचं खंडन केलं. हा अहवाल पूर्णपणे असत्य असून परदेश प्रवासावर अशा प्रकारचे कोणतेही निर्बंध लादण्याचा प्रश्नच येत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर इस्रायल आणि लेबनॉन या दोन्ही देशांनी युद्धविरामाला मुदतवाढ देण्यास सहमती दर्शवली आहे असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी सांगितलं. 16 एप्रिल रोजी लागू करण्यात आलेला युद्धविराम आणखी 45 दिवसांसाठी वाढवण्यात येणार असून पुढील वाटाघाटी 2 आणि 3 जूनला होणार आहेत. या चर्चेमुळे दोन्ही देशांमध्ये चिरस्थायी शांतता प्रस्थापित होऊन एकमेकांच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला मान्यता मिळेल आणि सीमा सुरक्षा प्रस्थापित होईल अशी आशा अमेरिकेला आहे असं पिगॉट यांनी म्हटलं आहे. दरम्यान इस्रायली वायुदलानं लेबनॉनमधील इराण समर्थित सशस्त्र गट हिजबुल्लाशी संबंधित पायाभूत सुविधांवर आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महिला सक्षमीकरण समितीची स्थापना केली आहे. लोकसभेतील भाजप खासदार डॉ दग्गुबती पुरंदेश्वरी यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून समितीत लोकसभेतील 18 आणि राज्यसभेतील 10 सदस्यांचा समावेश आहे. लोकसभेतील हेमा मालिनी हरसिमरत कौर बादल आणि इकरा चौधरी यांचा तर राज्यसभेतून सुधामूर्ती पीटी उषा आणि स्वाती मालिवाल यांचा समितीत समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कथित चिथावणीखोर विधानांच्या संदर्भात तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टिप्पणीसह काही विशिष्ट विधानं समाज माध्यमावर तसंच खासदारांच्या अधिकृत पेजवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आली होती असं तक्रारकर्त्यानं म्हटलं आहे. मेड इन इंडिया कागदी उत्पादनं गुणवत्ता उपयुक्तता आणि शाश्वततेवर केंद्रित असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रोडा नोट्सचे संस्थापक तरुण उद्योजक अपर्णा आणि दिनेश यांची भेट घेतल्याचं सांगून उत्तम दर्जाचं लेखन साहित्य हा विषय नेहमीच आपल्या जिव्हाळ्याचा राहिला असल्याचं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव यांनी म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काल पहाटे 6:15 सुमारास झालेल्या एका रस्ते अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 1 जण जखमी झाला. 600 किलो चांदीची लगड घेऊन जाणाऱ्या एका खासगी व्हॅनचं नियंत्रण सुटून गुजरातहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या ट्रेलरला ती धडकली. अपघातानंतर कासा पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बचाव आणि सुरक्षा कार्य सुरू केलं. अपघातग्रस्त वाहन हटवून चांदीचा साठा सुरक्षिततेसाठी आणि पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतला. IPL क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. बॅडमिंटनमध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय पुरुष दुहेरी जोडी आज बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या नूर इझुद्दीन आणि गोह झे फेई या खेळाडूंचा सामना करतील. तत्पूर्वी काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत या भारतीय जोडीनं जपानच्या ताकुमी नोमोरा आणि युईची शिमोगामी या जोडीचा 21-12, 21-13 अशा गुणांनी पराभव केला होता. दरम्यान PV सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामोगुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुनलावूत विडिट सरननं पराभूत केलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण आणि गोव्यातही दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागानं पुढील 2 दिवसात दक्षिण आणि ईशान्येकडील काही भागातही अशाच प्रकारची स्थिती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या 2ऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 1 वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट यूजी 2026 ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं एनटीए कडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोतो हो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग शुभ सकाळ मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचा अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये तुमची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि आता आपल्यासोबत आहेत आपल्या अहिल्यानगर मधील अरण्य फाउंडेशन सोबत काम करणाऱ्या आणि तसंच झाडं वाचवण्यासाठी, झाडांचा अभ्यास करणारे, तसंच पर्यावरण वाचवण्यासाठी काम करणारे अमित गायकवाड सर. नमस्कार सर.
3: नमस्कार मॅडम.
2: सर, खरं म्हणजे अनेक विषयांवर आपण गप्पा मारतो आहोत आणि आजही तसाच विषय आहे जो निसर्गाशी पर्यावरणाशी निगडित आहे, तो म्हणजे वृक्षारोपणाची मियावाकी सीड बॉल पद्धत. तर नेमकं मलाच कळत नाहीये हे काय, तर हे काय आधी तेवढं एक्सप्लेन.
3: ऍक्च्युली मियावाकी ही एक वेगळी पद्धत आहे आणि सीड बॉल ही एक वेगळी पद्धत आहे. तर मियावाकी म्हणजे काय, की जपान मधलं एक आडनाव आहे मियावाकी. एक जापानीज बॉटनिस्ट होऊन गेले अकेरा मियावाकी यांनी 90 दशकामध्ये या पद्धतीचा शोध लावला आणि त्यांच्या नावावरून त्यांनी केलेल्या संशोधनानुसार किंवा त्यांनी जी पद्धत शोधून काढली त्याच्यानुसार त्याला मियावाकी असं हे नाव दिलं गेलं. आणि सीड बॉल जी आहे ती पण एक जापानची पद्धत आहे. जापानचे जे एक त्या ठिकाणचे शेतकरी किंवा शेतीसाठी काम करणारे एक तज्ञ होऊन गेले मासा नोबू फुकुओका, तर यांनी या पद्धतीचा शोध लावला. तर मुळात ह्या दोन्ही पद्धती ज्या आहेत त्या ह्या विदेशी पद्धती आहेत, जापानच्या पद्धती आहेत. आणि आपण जी चर्चा करतोय आता की त्याचा आपल्यासारख्या ग्रासलँडवर किंवा आपल्यासारख्या कमी पावसाच्या भागामध्ये किंवा ज्या ठिकाणी क्षेत्रफळ खूप मोठं आहे अशा ठिकाणी ही पद्धत सक्सेसफुल होते का किंवा होईल का या बाबतीत, तर आपण जर काही वर्षांचा अभ्यास केला मागच्या की ज्या ठिकाणी पण मियावाकी पद्धत अवलंबली गेली आहे, मग ती सध्या चालू वर्षामध्ये म्हणजे 2025-26 जे आपले ग्रामपंचायती आहेत, अनेक ग्रामपंचायतीमध्ये ही पद्धत राबवली गेली, त्या गाव प्रत्येक गावामध्ये ही पद्धत राबवली गेली आणि त्याच्यामधून मोठ्या प्रमाणावर प्लांटेशन जे आहे हे केले गेलं आहे किंवा केलं जात आहे. तर याच्यामध्ये ही पद्धत नेमकी काय आहे ती आपण आधी समजून घेऊ. सगळ्यात आधी मियावाकी पद्धत. तर या मियावाकी पद्धतीमध्ये काय केलं जातं की जे झाडांचं प्लांटेशन आहे ते झाडांचं प्लांटेशन कमी अंतरावर केलं जातं, म्हणजे 2-2 फुटावर झाडं लावली जातात. आणि ही झाडं लावताना एक खोल खड्डा खोदला जातो साधारणतः 5-6 फूट आकाराचा. त्या खड्ड्यामध्ये शेणखत असेल, पालापाचोळा असेल, कोकोपीट असेल किंवा इतर सेंद्रिय खत जे असेल ते लेअर बाय लेअर लावलं जातं. शेवटी मातीचा थर लावला जातो आणि त्याच्यामध्ये हे 2-2 फुटावर झाडं लावली जातात, म्हणजे साधारणतः 1 गुंठ्यामध्ये 250 झाडं त्याची बसतात. म्हणजे हे एका दृष्टीने जर बघायला गेलं तर हा म्हणजे जैवविविधता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने बघायला गेलं तर हा झाडावर एक प्रकारे अन्यायचा आहे. म्हणजे जे झाड खूप मोठं होणार आहे, समजा कडुलिंबाचं झाड साधारणतः 1 गुंठा वाढेल किंवा 3-4 गुंठे जागा व्यापेल इतका त्याचा घेर मोठा होत असतो, त्या पर्णसंभार इतका मोठा होत असतो आणि त्याचं खोड देखील 3-4 फुटापर्यंत वाढत असतं, म्हणजे पुढच्या 20-25 वर्षामध्ये. तर त्यामुळं 3-4 फूट त्याचं खोड जर वाढत आहे काही दशकामध्ये तर तुम्ही 2-2 फुटावर झाडं का लावताय, म्हणजे तुम्ही झाडाचं खोड वाढण्यासाठी पण त्याच्यामध्ये जागा देत नाहीये. त्याचबरोबर हे कडुलिंबाच्या बाबतीत झालं तर ज्या ठिकाणी पण हे प्लांटेशन झालं आहे 3-4 वर्षानंतर तुम्ही जर त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर अक्षरशः झाडाचे बांबू आपल्याला दिसतात. म्हणजे फोटोसिंथेसिस प्रकाशाशी स्पर्धा करण्याच्या नादामध्ये जे प्लांटेशन होतं तर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला जे झाडांचं डफळलेलं झाड बघायची सवय असते किंवा झाड एकदम गोल गरगरीत आपल्याला सगळ्या बाजूने सावली देणारं झाड पाहिजे असतं, तर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला झाडाचे बांबू दिसतात. आणि अशा ठिकाणी अशा मियावाकी पद्धतीमध्ये त्या जंगलामध्ये आपल्याला झाडांना फुलं कमी प्रमाणात दिसतात, त्यानंतर फळं कमी प्रमाणात दिसतात, त्याच्यामुळं एकूण बायोडायव्हर्सिटी जी आहे ती आपल्याला त्या जंगलामध्ये कमी प्रमाणात दिसते. त्याचा फायदा एकच होतो की जे गुतावा आहे झाडांचा, म्हणजे फांद्या एकमेकात जाणं आणि त्याच्यामुळं एक घनदाट जंगलाचं स्वरूप निर्माण होणं, तर ते आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. परंतु दृष्टिकोनातून, म्हणजे दूरदृष्टीच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर त्याचा दीर्घकालीन उपयोग नाही आहे. ते फक्त एक टेम्पररी, तुम्हाला 2-3 वर्ष खूप चांगलं दिसतं परंतु त्यानंतर तुम्हाला त्यातलं 1 किंवा 2 झाड जे डॉमिनेंट आहे तेच वाढलेलं दिसतं, बाकी झाडं सगळे त्यातले मरून जातात. मग कोणती पण पद्धत आपल्याकडे जर अवलंबायची असेल तर त्यासाठी आपण आपल्याकडचं नॅचरल फॉरेस्ट जे आहे त्याच्यामध्ये जर अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं की आपल्याकडे कोणती पद्धतीची गरज आहे. मग या पद्धतीमध्ये वन्य प्राण्यांना देखील आतमध्ये जाण्यासाठी जागा नसते. 2 फुटाचा गॅप तुम्ही देत आहे प्रत्येक झाडामध्ये, त्याच्यामध्ये कोणताच वन्य प्राणी जाऊ शकत नाही. म्हणजे ते 2 फुटाचा गॅप तुम्ही इनिशियल लेवलला देत आहे. झाड मोठं झाल्यानंतर तो गॅप अजून कमी होतो. म्हणजे 1 फुटातून वन्य प्राणी पण त्यातून जाणं शक्य नसतं. त्याचबरोबर जे प्लांटेशन होत आहे तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने नंबर गेम आहे. म्हणजे पोल्युशन मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्याच्यामुळं जे वेगवेगळ्या कंपन्या आहेत ज्या प्रदूषण करतात तर त्यांना किंवा वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत ज्या प्लांटेशन करतात त्यांना टार्गेट दिलं जातं की तुम्ही यावर्षी 1 लाख झाडं लावायचे, किंवा महाराष्ट्र शासन कोट्यवधी झाडं लावण्याचा संकल्प घेतं. मग हे कोट्यवधी झाडं लावणार कुठं? मग ते कमीत कमी जागेमध्ये कशी जास्त झाडं बसतील? मग ते झाडांचं भविष्याचा विचार न करता केवळ झाडांचं एक म्हणजे कोंबायचे झाड त्या जागेमध्ये आणि त्या झाडावर अन्याय करायचा, अशा प्रकारे ते प्लांटेशन करत असतात. ऍक्च्युअली जी मियावाकी पद्धत आहे जी मियावाकी यांनी शोधून काढली त्याच्यामध्ये गवतापासून वेली त्यानंतर झुडपं याचा सगळ्याचा समावेश असतो आणि त्या 1 गुंठ्याच्या जागेमध्ये 2 ते 3 झाडच मोठे असतील असं ते नियम आहे. परंतु त्याच्यामध्ये सरसकट मोठी झाडं लावणं आणि त्या झाडांचा नंबर गेम करणं आणि एक प्रकारचं स्कॅम या मियावाकी पद्धतीमुळे होतोय आपल्याकडे. परंतु त्याच्यामध्ये जे खरोखर अपेक्षित आहे त्याच्यामधून गवतापासून तर मोठ्या झाडांपर्यंत एक चढत्या क्रमाने किंवा उतरत्या क्रमाने सूर्याची दिशा पाहून प्लांटेशन करणं अपेक्षित असतं. आणि या पद्धतीमध्ये जे मोठे होणारे झाडं आहेत 1 किंवा 2 झाडं किंवा 3-4 झाडं त्यांचंच काउंटिंग ग्राह्य धरलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये काय होतं, 250 झाडं लागली गेली मग तुम्हाला 250 झाडांचं बेनिफिट मिळेल. मग अशा प्रकारचं स्कॅम आपल्याकडे मोठ्या प्रमाणात होत आहे आणि खेदाची बाब ही आहे की सरकार पण त्याच्यामध्ये सहभागी आहे. आणि सरकार त्याच्यामध्ये सहभागी यासाठी आहे की सर्वसामान्यांना पण माहिती नाही आहे की अशा प्रकारचे स्कॅम चालू आहे आणि अशा प्रकारचं झाडावर अन्याय होतोय. मग याच्यामध्ये होतं काय की प्रत्येक झाडाचं वाढण्याचा वेग जो आहे तो वेगवेगळा असतो. म्हणजे पिब्बा आपलं स्थानिक झाड आहे, कडुलिंब पण स्थानिक झाड आहे. त्या 2 झाडाचं जर कम्पॅरिझन करायचं झालं तर कडुलिंबाचं झाड आधी वाढतं, बिब्याच्या झाडाला वाढायला वेळ लागतो. मग 2 झाडं हे शेजारी शेजारी लावले तर कडुलिंबाचं झाड सगळ्यात आधी वरती जाईल आणि बिब्याचं झाड खालीच राहील. मग त्याच्यामुळं काय होईल की बिब्याच्या झाडाला जे प्रखर उष्णता पाहिजे असते किंवा कडक ऊन पाहिजे असतं वाढण्यासाठी, तर हे ऊन त्या झाडाला न मिळाल्यामुळं त्या झाडाचा त्यामध्ये मृत्यू होतो. मग एक प्रकारे हे झाडावर आपण अन्याय करतोय मियावाकी पद्धतीमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याकडे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्हा आणि त्यामध्ये वन क्षेत्र खूप कमी आहे, म्हणजे 1.83% आहे. तर याच्यामध्ये आपल्याकडे जागा भरपूर आहे, त्यानंतर झाडांच्या प्रजाती पण भरपूर आहेत आणि जैवविविधता निर्माण करणारे स्थानिक झाडं पण आहेत. आपल्याकडे वेगवेगळ्या संस्था आणि सरकार पण सक्षम आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडं लावण्यासाठी. त्यामुळं कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त झाडं लावण्याचा जो उद्व्याप आहे मियावाकी पद्धतीमधला तर हा आपण टाळला पाहिजे. आणि जर मियावाकी पद्धत करायचीच असेल तर त्याच्यामध्ये जे 1-2 मोठे झाडं आहेत ज्या 1 गुंठे जागेमध्ये प्रत्येकी लावले जाणार आहे त्या झाडांचाच काउंट ग्राह्य धरला जावा, तरच हा स्कॅम बंद होणार आहे. अन्यथा याच्यामुळं नंबर गेमच्या नादामध्ये मोठमोठे आकडे वरती दिले जातात आणि ऑन ग्राउंड तेवढं पर्यावरणाला बेनिफिट होत नाही. तर ही मियावाकी पद्धत आपण पाहिली. त्या उलट अजून एक पद्धत एक आहे जपानची की सीडबॉल. तर सीडबॉल पद्धत जी आहे ती कॉर्पोरेट पद्धत आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होतं की बिया ज्या असतात वेगवेगळ्या झाडांच्या त्या झाडांच्या बियांभोवती शेण माती आणि काही केमिकल्स वापरून किंवा जैविक घटक वापरून त्याचे गोळे बनवले जातात. मग ते गोळे काय करतात की 1-2 पाऊस पडले की ते माळरानावर किंवा जंगलामध्ये चालता येतात टाकून देतात लोक. मग त्याच्यामधून रोपं उगवतात. परंतु ही पद्धत देखील आपल्याकडे तेवढी प्रभावी नाही आहे. ॲक्च्युली ही मियावाकी पद्धत असेल किंवा सीडबॉल पद्धत आहे ही आम्ही सलग 3 वर्षे वापरून पाहिली. म्हणजे फक्त आम्ही वापरूनच नाही पाहिली, त्या प्रकारे प्लांटेशनच नाही केलं. त्या प्लांटेशन केल्यानंतर त्या झाडावर त्याचा काय परिणाम होतोय, त्यानंतर कशा प्रकारे त्यामध्ये बायोडायव्हर्सिटी इव्हॉल्व होते का, ते खरंच बीज गोळे जे आहेत सीडबॉल जे आहेत ते उगवतात का, याचा आम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सीडबॉल जे बनवतात त्याच्यामध्ये ज्या बिया निवडल्या जातात तर प्रत्येक बियाला वेगवेगळ्या ट्रीटमेंटची गरज असते. खूप कमी प्रजातीचे बिया जे असतात त्याला ट्रीटमेंटची गरज नाही पडत. जसं करवंद आहे, कांचन आहे, त्यानंतर आपलं भोकरचं झाड आहे, तर ह्या बियांना ट्रीटमेंटची तेवढी फारशी गरज नसते. तर हे बिया निवडणं त्यामध्ये अपेक्षित असतं. परंतु लोक काय करतात, सरसकट जे आपण बिया मिळतील त्या तीडबॉलमध्ये बनवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या बनवल्यानंतर मारण असेल किंवा त्या त्या झाडाचा आधीपास न बघता ते कुठे पण टाकून देतात आणि त्याच्यामुळं काय होतं की त्या झाडाला योग्य आधिवास मिळत नाही आणि ते बिया रुजण्याचं प्रमाण देखील कमी असतं. हे कमी का आहे, कारण त्या मातीमध्ये आतमध्ये असलेलं बी जेव्हा पहिला पाऊस पडतो त्यावेळेस ते वरची माती डिझॉल्व होऊन जाते आणि ज्या ठिकाणी आपण ते बिया टाकलेले असतात ती माती आणि ह्या बीज गोळ्यातली माती ही फरक असतो याच्यामध्ये. त्यामुळे ती पूर्ण मॅच त्या जमिनीमध्ये होत नाही आणि जे पण काही बी त्यातून तयार होतं, आधी मूळ तयार होतं त्यानंतर मग वरती त्याचं कोंब येतो, तर अशा परिस्थितीमध्ये त्याचं मूळ जे आहे ते वरच्यावर राहतं आणि कडक ऊन जर त्याच्यावर पडलं त्या मुळावर तर ते रोप पण त्यामध्ये नष्ट होतं. त्यामुळं तर सीड बॉल पद्धत जी आहे ती चुकीची पद्धत आहे, आपल्याकडून विदेशातून आलेली पद्धत आहे. जसं विदेशी झाडं आपल्यासाठी धोकादायक आहेत तसंच काही प्रमाणामध्ये ह्या विदेशी पद्धती ज्या आहेत ह्या पण आपल्यासाठी धोकादायक आहेत. कारण जपानमध्ये जो अणुस्फोट झाला होता, अणुबॉम्ब पडला होता, त्यानंतर त्या ठिकाणी प्लांटेशनची खूप मोठ्या प्रमाणात चळवळ निर्माण होणं गरजेचं होतं. त्यामुळं त्यातल्या जे शास्त्रज्ञ आहेत किंवा ॲग्रिकल्चर करणारे आहेत तर त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने शोध लावला. तिथल्या वातावरणानुसार तिथल्या झाडांच्या प्रजाती आहेत त्यानुसार ती पद्धती त्या भागासाठी योग्य आहेत. परंतु आपल्या भागात स्थानिक भागाचा विचार न करता, अभ्यास न करता त्या पद्धती सरसकट उचलून आपल्याकडे इम्प्लिमेंट करणं हे देखील चुकीचं आहे. काही लोकांचा असा गैरसमज आहे की मियावाकी पद्धतीमध्ये जैवविविधता सगळ्यात चांगल्या प्रकारे निर्माण होते. आता एक गुंठ्यामध्ये तुम्ही 250 झाडं लावताय, ते 250 झाडं एका बाजूला आणि फक्त एक बाभळीचं किंवा बाभळीच्या कुळातलं एखादं हिवरचं झाड, त्याच्यावर निर्माण होणारी जैवविविधता ह्या दोन्ही समान आहेत. म्हणजे 250 विरुद्ध 1 असं हे कम्पॅरिझन आपल्याकडे. मग ते 250 झाडं चुकीच्या पद्धतीने लावणं आणि एकच झाड योग्य पद्धतीने लावणं याच्यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळं आपल्याकडचा आधिवास, आपल्याकडचं पोषक वातावरण आणि आपल्याकडे वृक्षारोपणाची खरी गरज ही ओळखून आपण प्लांटेशन केलं पाहिजे. हेच 250 झाडं तुम्ही जर 10-10 फुटाच्या अंतराने लावले किंवा फार तर 8 फुटाच्या अंतराने लावले तर त्यामुळं जैवविधता नक्कीच जास्त प्रमाणात तयार होणार आहे. आणि काही लोकांचा समज पण हा आहे की मियावाकी पद्धतीमध्ये झाडं खूप पटकन वाढतात. आपल्याकडे पटकन वाढणारे झाडांच्या प्रजाती आहेत, त्याच्यामध्ये पांगारा जे आहे ते 1 वर्षामध्ये खूप म्हणजे डोक्याच्या वर जातं, म्हणजे 7-8 फुटाचं होतं आणि त्याला दुसऱ्या वर्षी फुलं पण लागतात, फुलं पण लागतात. त्याचबरोबर काटेसावर असेल, त्यानंतर भोकर आहे, गोंदण आहे, तर ही झाडं आपल्याकडे फास्ट वाढणारी आहेत. म्हणजे जे बेनिफिट आपल्याला मियावाकी पद्धतीमध्ये एवढं मोठा खड्डा, एवढं मोठं परिश्रम, पैसा खर्च करून निर्माण होणार आहे, तेच तुम्ही जर योग्य स्थानिक झाडं त्या त्या आदिवासामध्ये लावले तर निश्चित त्याच्यामधून निसर्गाला, पर्यावरणाला फायदा होणार आहे, पैसे देखील वाचणार आहे.
2: सर मग आपल्याकडे योग्य पद्धत काय झाड लावण्याची?
3: सगळ्यात महत्वाचं म्हणजे झाड कोणत्या ठिकाणी लावताय ते सगळ्यात महत्वाचं आहे. झाड लावण्यासाठी माळरान जर तुम्ही निवडताय तर माळरानामध्ये जे खुरटी झाडं असतात तर खुरटी झाडं तुम्ही विभागून लावणं गरजेचं आहे. त्या झाडांची दाटी वाटी त्या ठिकाणी नसली पाहिजे. ज्या ठिकाणी तुम्हाला समजा एखाद्या डोंगरावर झाडं लावायची तर डोंगरावर जर तुम्ही फक्त पिंपळ तर पिंपळ किंवा वड तर वडच लावला तर एका दृष्टीने ते चुकीचं आहे पर्यावरणाच्या दृष्टीने. त्या डोंगराचा अभ्यास करून स्थानिक झाडं कोणती आहेत, मग त्याच्यामध्ये दही पळस आहे, त्यानंतर लाल शिसम आहे, त्यानंतर पांढरफळी आहे, हिंकळ आहे, तर ही स्थानिक झाडं जी आहेत ना हे स्थानिक झाडंच तुम्ही त्या ठिकाणी लावली पाहिजे यापैकीच. आणि ही झाडं तुम्ही लावत असताना आधी जे नॅचरल फॉरेस्ट आहे त्याच्यामध्ये किती गॅप आहे, 20 फुटाचा आहे, 30 फुटाचा आहे, 100 फुटाचा आहे, त्या फुटाच्या गॅपनेच तुम्ही ती झाडं लावली पाहिजे. आणि ही स्थानिक झाडं जी आहेत इथे पडणारा जो कमी पाऊस आहे त्या पावसामध्ये पण रोपतात. तुम्ही अगदी छोटं जरी रोप लावलं त्याचं आणि व्यवस्थित खत पाणी म्हणजे शेणखत चांगलं कुजलेलं जर त्याला दिलं व्यवस्थित खड्डा खोदून तर निश्चितच ते झाड चांगल्या प्रकारे रोपतं.
2: सर आपल्याकडे मियावाकी किंवा हे सीड बॉल पद्धतीने कोणी केलेले आहेत का वृक्षारोपण?
3: आम्ही स्वतः केलंय नवजीवन संस्थेच्या माध्यमातून. आपलं हुगनास कंपनी आहे त्याच्यामध्ये केलेलं आहे. त्यानंतर वागुळस गाव आहे आपल्या नगरपासून 30 किलोमीटर अंतरावर, त्या ठिकाणी केलेलं आहे. देवगाव जे आपलं आगडगाव रोडला आहे ते देवगावमध्ये केलेलं आहे. तर नवजीवन संस्थेच्या माध्यमातून म्हणजे त्यांना कन्सल्टेशन करून त्यांनी जवळपास 10-12 ठिकाणी हे मियावाकीचे प्रकल्प केलेले आहेत. आणि प्रत्येक प्रकल्पामध्ये म्हणजे काही प्रकल्प होऊन जवळपास 5-6 वर्ष झाले तर त्याच्यामध्ये जसं आपण आता डिस्कस केलं की झाडाचे बांबू तयार होणं, त्यानंतर काही झाडांचा मृत्यू त्याच्यामध्ये होणं, कारण त्याला वाढायला जागाच देत नाही बाकीचे झाडं. आणि याच्यामध्ये काय होतं की काही वेळा विदेशी वनस्पती जर शिरल्या, विदेशी वेली, तर मग ते पूर्ण तो एक गुंठ्याचा परिसर जो आहे तो पूर्ण व्यापून टाकतात. समजा सुबाबळीचं उडत एखादं बी जर त्या ठिकाणी पडलं तर हे झाडं 5-6 फुटाचे झालेत, परंतु हे मागून येऊन त्याच्या वरती जातं आणि ते सगळ्या झाडांना डॉमिनेट करतं. तर असे प्रकार यामध्ये होतात, त्यामुळं सरसकट ही पद्धत वापरणं चुकीचं आहे. आणि या पद्धती म्हणजे हा जो मी विरोध करतोय हा अभ्यासपूर्ण विरोध आहे, म्हणजे ही पद्धत मी स्वतः अवलंबली आहे. त्यानंतर ज्यांनी ही पद्धत केली आहे मोठ्या प्रमाणामध्ये अशा अनेक ठिकाणी क्षेत्र भेटी दिलेल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी हाच ड्रॉबॅक निघला आहे की ही पद्धत जी आहे ती चुकीची पद्धत आहे, याच्यामुळं झाडावर अन्याय होतोय आणि वृक्षारोपणाचं एकंदर जे उद्दिष्ट आहे ते याच्यामध्ये साध्य होत नाही.
2: आणि बऱ्याचदा तर आपल्याकडे याचं प्रमोशन देखील केलं जातं की मियावाकी जंगल आपण ऐकून पण असतो, तर त्याचा काही फायदा नाहीये. त्यामुळे नगरकरांनी किंवा जे तुमच्यासारखे वृक्षप्रेमी आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी आहे. सर, याबद्दल देखील म्हणजे खरं म्हणजे आम्हाला माहितीच नव्हतं, पण तुमच्याकडून माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद.
3: धन्यवाद मॅडम.
2: तर मंडळी, आज आपण खरं म्हणजे ऐकून आहोत मियावाकी जंगल सीड बॉल पद्धत, पण ती करायची की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्याकडे होता आणि तोच आज अमित सरांनी सोडवलेला आहे की नाही करायची, ती चुकीची पद्धत आहे. तर आपल्याकडे आपण ओळखून आपल्याकडे कोणते झाडं कोणत्या ठिकाणी लावायचे हे सगळं ओळखून आपण झाडं लावली पाहिजेत हे देखील त्यांनी सांगितलंय. तर मंडळी, आता वेळ झाली आहे अमित सरांचा निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूयात एका वेगळ्या विषयासोबत. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 आवाज तुमचा.
4: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत असल्यामुळे ना देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे बरं का. त्याचबरोबर सीएनजीच्या दरातही प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे. त्याचा परिणाम वाहतूक, माल वाहतूक आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंवर होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारनं आतापर्यंत महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी किरकोळ इंधन दरवाढ टाळली होती. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील तणावामुळे तेल कंपन्यांवरील आर्थिक दबाव वाढत होता. परिणामी दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मंगळवारी CII कार्यक्रमात बोलताना जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भविष्यात इंधन दर वाढवण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं म्हटलं होतं. तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पश्चिम आशियातील तणाव कायम राहिल्यास इंधनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे असा इशारा दिला होता. आणि आता आपण पाहतो आहोत की इंधनाच्या दरात चांगलीच वाढ झालेली आहे. मंडई, अशा प्रकारे आता पेट्रोल डिझेल दर वाढीचा भडका भडकतोय, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना यांचा फटका बसतो आणि अनेक क्षेत्रात देखील याचा फटका बसणार आहे. त्यामुळे खूप काळजी करण्याचं किंवा खूप आपण विचार करतो की कसं होणार, कारण सर्वसामान्यांना जर याचा फटका बसला की सगळी महागाई झाली तर खूप कठीण होईल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. अशाच गप्पा आपण मारणार आहोत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

नमस्कार, मी अभिनेता एजाज अली. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत. आणि मंडळी, प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर असावं. तुमचं, आमचं, माझं, सगळ्यांचं हेच स्वप्न आहे. आणि आपण यासाठी सतत प्रयत्न करत असतो. आपण आपल्या पोटासाठी तर प्रयत्न करतच असतो, काम करतच असतो, पण तसंच स्वतःचं हक्काचं घर मिळवणं हे देखील आपलं सगळ्यांचं स्वप्न असतं. आणि याच केंद्रीय योजना राबवण्यात आपला महाराष्ट्र जो आघाडीवर आहे, त्यानं गरिबाला पक्कं घर देण्याच्या संकल्पना अंतर्गत राज्याला 30 लाख घरं दिली आहेत. त्यापैकी 5 लाख घरांचं लोकार्पण झालं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी स्पष्ट केलंय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी 5 वर्षात बेघरमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. तर मंडळी, पंतप्रधान आवास योजना लाभार्थी मेळावा आणि महाआवास अभियान पुरस्कार वितरण सोहळा झाला नुकताच. आणि त्याच वेळी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. म्हणजे अशा प्रकारे आता येत्या 5 वर्षात आपला जो महाराष्ट्र आहे तो बेघर मुक्त महाराष्ट्र होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकजा हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मंडळी, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचे अंतरंग मध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता सध्या ना कधी काय कसं होईल ना हे सांगताच येत नाही. म्हणजे असंही होऊ शकतं का? म्हणजे ऐकावं ते नवलच असं वाटू लागतं बरं का. आणि असंच नवल पुन्हा एकदा घडलंय बरं का. तर मोरादाबाद इथं ना एका खासगी रुग्णालयामध्ये एका महिलेनं 5 दिवसात 4 बाळांना जन्म दिलाय. हो, 5 दिवसामध्ये 4 बाळ जन्माला आली आहेत आणि ते एकाच महिलेच्या पोटून. यामध्ये 2 मुलगे तर 2 मुली आहेत. ही महिला संभल जिल्ह्यातील असून तिनं 9 मे रोजी पहिल्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर तिनं 4 दिवसात अन्य 3 बाळांना जन्म दिला. यामध्ये एकदाही सीझर शस्त्रक्रियेची गरज पडली नाहीये. या महिलेच्या बाळंतपणात अति दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली होती. या महिला आणि 4ही बाळांची प्रकृती स्थिर असून अर्भकांना दक्षतेचा उपाय म्हणून जीवन सुरक्षा प्रणालीवर ठेवण्यात आला आहे. तर मंडळी, अशा प्रकारे म्हणजे 5 दिवसात 4 बाळांना जन्म देणारी ही पहिली स्त्री ठरलेली आहे. असं शक्यतो होत नाही, पण असं झालेलं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आर जे कोमल सोबत.
2: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी भारतीय कुस्ती क्षेत्रात ना हिंद केसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र केसरी, पंजाब केसरी या स्पर्धा मानाच्या समजल्या जातात. लाल मातीतील अस्सल कुस्तीचा वारसा जपणाऱ्या महाराष्ट्रानं आतापर्यंत 9 हिंद केसरी देण्याचा बहुमान मिळवलाय. ही कामगिरी राज्याच्या क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखी आहे. महाराष्ट्र पुन्हा या किताबावर नाव कोरणार की पंजाब हरियाणाचं वर्चस्व राहणार हे रविवारीच समजेल. आणि 52वी हिंद केसरी कुस्ती स्पर्धा सातारा इथं आयोजित करण्यात आली आहे. भारतीय शैली कुस्ती महासंघ आणि महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाच्या मान्यतेवर राजेश्वर प्रतिष्ठान आणि तालीम संघाच्या वतीनं हिंद केसरी कुस्ती स्पर्धा होतीये. आणि शुक्रवारी म्हणजेच काल या स्पर्धेचं उद्घाटन झालंय आणि रविवारी 10 वाजता हिंद केसरी देशाला मिळणार आहे. तर मंडळी अशा प्रकारे 51 वर्षात महाराष्ट्राचं 9 हिंद केसरी आहे. तर या वर्षी कोणाचं हिंद केसरी होतं, कोणत्या राज्याचं हिंद केसरी होतं याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा नगरचा अंतरंग मध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, बोगस बियाणं, खतांचा काळा बाजार आणि विमा नाकारल्यास केवळ परवाने निलंबित न करता थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत बरं का? आणि असे फौजदारी गुन्हे दाखल करा, असं शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास गुन्हे दाखल करा, अशा सूचना पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. हो, जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठकीत पालकमंत्री डॉक्टर विखे पाटील बोलत होते. आमदार अमोल खताळ यांसारखे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. आणि विखे पाटील म्हणाले, खरीप हंगामात खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही यासाठी प्रशासनानं काटेकोर नियोजन करा. जिल्ह्यात खतांचा पुरेसा राखीव साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. पारंपरिक युरिया आणि DAP ला प्रभावी पर्याय म्हणून नॅनो युरिया आणि नॅनो DAP च्या वापरास प्रोत्साहन द्या. तर मंडळी, अशा प्रकारे शेतकऱ्यांची जर फसवणूक केली तर त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा, असं डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास, जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, आज आहे राष्ट्रीय डेंग्यू दिवस. हो, डेंग्यू हा आजार आपला सगळ्यांनाच माहिती आहे. डेंग्यू हा आजार डासांमुळे होतो, पण त्याची विशेष काळजी घेतल्यावर आपण हे टाळू शकतो. आणि याचबद्दल आज गप्पा आपण मारणार आहोत. याच निमित्त आत्ता आपल्या सोबत आहेत पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर विकास राठोड. नमस्कार सर.
1: नमस्कार, मी विकास राठोड, पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर, स्पेशलायझेशन मेडिकल सर्जिकल नर्सिंग अँड सुपर स्पेशलायझेशन कार्डिओवॅस्क्युलर अँड थोरॅसिक नर्सिंग. मित्रांनो, मी पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये लठ्ठपणा कसा कमी करायचा ह्याच्यावरती रिसर्च केलेला आहे आणि मी एक प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर आहे. तर मित्रांनो, आज आपण डेंग्यू या आजाराबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. डेंग्यू म्हणजे काय, डेंग्यू होण्याचे काय काय कारणीभूत घटक आहेत, डेंग्यू झाल्यावर तो आजार कसा ओळखायचा, म्हणजे त्या आजारात काय काय चिन्ह लक्षणे दिसतात आणि त्या आजारात करण्यात येणाऱ्या तपासण्या, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय अशी सविस्तर माहिती बघणार आहोत. डेंग्यू हा एक व्हायरल फीवर आहे. डेंग्यू झालेल्या डासाने जर आपल्याला चावा घेतला तर आपल्या शरीरामध्ये डेंग्यूचे व्हायरस जातात आणि आपल्याला फीवर येतो किंवा आपल्याला डेंग्यू आजार होऊ शकतो. हा प्रत्येक वयामध्ये होणारा आजार आहे आणि डेंग्यूचा प्रसार पावसाळ्यात किंवा पावसाळ्यानंतर जास्त प्रमाणात दिसून येतो. डेंग्यू या आजारासाठी कारणीभूत घटक आहे फिमेल एडिस इजिप्ती. फिमेल एडिस इजिप्ती नावाच्या डासाने जर आपल्याला चावा घेतला तर त्याच्या शरीरातील डेंग्यूचे व्हायरस आपल्या शरीरामध्ये जातात आणि आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं किंवा आपल्याला ताप येतो. ताप येणे हा सर्वात महत्वाचा चिन्ह लक्षण आहे. जर समजा आपल्याला ताप येत असेल किंवा आपल्या आजूबाजू जर पाणी साठलेलं असेल किंवा डास होत असतील आणि ताप आल्यावर लगेचच आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट घेणं अत्यंत गरजेचं आहे. डेंग्यू या डासाची उत्पत्ती टायर, फ्लॉवर पॉट, कूलर किंवा पाण्याच्या डबकीमध्ये किंवा पाण्याच्या टाकीमध्ये किंवा आडगळीच्या रूममध्ये त्यांची उत्पत्ती होत असते आणि नंतर त्या डासाने जर आपल्याला चावल्याने आपल्याला इन्फेक्शन होऊन आपला डेंग्यू आजार होतो. जेव्हा एखादा डेंग्यूचा डास आपल्याला चावतो तेव्हा त्याच्या शरीरातील डेंग्यूचे व्हायरस त्या माणसाच्या शरीरामध्ये जातात आणि त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला डेंग्यू आजार होऊ शकतो. आणि जेव्हा एखादा वेगळा डास त्या माणसाला चावतो तेव्हा पेशंटच्या शरीरातील डेंग्यूचे व्हायरस त्या डासामध्ये जातात आणि ते व्हायरस त्या डासामध्ये वाढतात आणि नंतर तो डास जर दुसऱ्या व्यक्तीला चावला तर त्या व्यक्तीलाही डेंग्यू आजार होऊ शकतो. म्हणून अशा पद्धतीने हे आजाराचं ट्रान्समिशन होत असतं. डेंग्यू या आजाराचं इन्क्युबेशन पिरियड आहे 4 ते 10 दिवस. म्हणजे जेव्हा डेंग्यूचा डास आपल्याला चावतो तेव्हा त्याच्या शरीरात डेंग्यूचे व्हायरस आपल्या शरीरामध्ये जातात आणि नंतर 4 ते 10 दिवसानंतर आपल्याला चिन्ह लक्षणे दिसून येतात. पहिले 4 ते 10 दिवसाच्या आतमध्ये पेशंटला कुठल्याही प्रकारचे चिन्ह लक्षणं नसतात, पण 10 दिवसानंतर अचानक खूप ताप येतो, डोकेदुखी होते, मळमळ, उलटी, पोटदुखी किंवा जॉईंट पेन, मसल पेन व्हायला लागतात. आता आपण पाहूयात वॉर्निंग साइन्स ऑफ सिव्हिअर डेंग्यू. या हा आजार एकदम तीव्र झालेला आहे किंवा सिव्हिअर झालेला आपण कशावरून ओळखायचं. जर एखाद्या रुग्णाला नाकातून ब्लिडिंग होत असेल किंवा टॉयलेटला गेल्यावर रक्त जात असेल किंवा पोटामध्ये एकदम खूप दुखत असेल, मळमळ, उलटी होत असेल, उलटी एकदम अचानक जास्त होत असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल, रेस्टलेसनेस वाटत असेल, एकदम थकवा येत असेल किंवा कोल्डनेस वाटत असेल आणि प्लेटलेट काउंट एकदम कमी झालेलं असेल, नॉर्मल पेक्षाही खूप कमी झालेलं असेल, तर मित्रांनो हा आजार एकदम सिव्हिअर झालेला आपण हे लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा रुग्णाला लगेचच हॉस्पिटलाइज करणं अत्यंत आवश्यक असतं. आता आपण पाहूया डेंग्यू या आजारामध्ये काय काय तपासण्या केल्या जातात किंवा या आजाराचं डायग्नोसिस कसं करतात. जेव्हा डेंग्यूचा पेशंट हॉस्पिटलाइज होतो तेव्हा NS1 टेस्ट करतात किंवा IgG IgM अँटीबॉडी टेस्ट करतात, CBC म्हणजेच कम्प्लीट ब्लड काउंट टेस्ट करतात. त्याच्यामध्ये प्लेटलेट काउंटवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं असतं. नॉर्मली आपले प्लेटलेट 1.5 ते 4.5 लाख हे नॉर्मल रेंज आहे, पण जेव्हा डेंग्यू हा आजार होतो तेव्हा 1.5 लाखपेक्षाही प्लेटलेट काउंट एकदम खूप कमी होऊन जातात, म्हणजेच थ्रॉम्बोसायटोपेनिया होतो आणि ह्याच्यामध्ये हिमॅटोक्रिट लेवल एकदम वाढलेली असते. अशा प्रकारचे चिन्ह लक्षणं जर दिसून आले आणि हे सर्व रेंज जर असतील तर आपण डेंग्यू आजाराचं निदान करून पुढील उपचार करत असतो. आता आपण पाहूया डेंग्यू या आजारामध्ये काय काय उपचाराची गरज असते. डेंग्यू या आजारामध्ये असे काही स्पेसिफिक ट्रीटमेंट नसते, पण अशा रुग्णा सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देणं अत्यंत गरजेचं असतं. त्यांना जर फीवर असेल तर पॅरासिटामॉल इंजेक्शन देऊन त्याचा फीवर सबसाइड केला जातो किंवा टेम्परेचर नॉर्मल रेंजमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतात. IV फ्लूड चढवलं जातं किंवा ओरली फ्लूड अशा रुग्णांना देण्याची गरज असते. अशा रुग्णांना ऍडिक्युएट बेड रेस्ट किंवा ऍडिक्युएट न्यूट्रिशन देणं अत्यंत गरजेचं असतं, जेणेकरून त्यांचा आराम होईल आणि त्यांना न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट फुलफिल होईल याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. पण ज्या रुग्णांना एकदम खूप ताप आलेला आहे, एकदम पोटात दुखतंय, डोकं दुखतंय, सिव्हिअर सिम्प्टम्स असतील अशा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं अत्यंत आवश्यक असतं. त्यांना ऑक्सिजनची गरज असेल तर ऑक्सिजन लावणं गरजेचं असतं किंवा त्यांच्या नाकातून किंवा टॉयलेटद्वारे जर रक्त जात असेल तर त्यांना रक्त चढवणं गरजेचं आहे. डेंग्यूच्या रुग्णांना शॉकचे जर सिम्प्टम दिसत असतील तर त्यांना ICU ऍडमिट करून पुढील फर्दर मॅनेजमेंट करणं अत्यंत आवश्यक असतं. मित्रांनो, आता आपण पाहूया डेंग्यू या आजाराचा आपण प्रतिबंध कसा करू शकतो. डेंग्यू या आजाराला जर प्रतिबंध करायचा असेल तर डासाला प्रतिबंध करायला पाहिजे किंवा डासाच्या उत्पत्तीला प्रतिबंध करणं अत्यंत गरजेचं असतं. त्यासाठी आपल्या घरामधल्या कूलरचं पाणी आठवड्याला चेंज करायला पाहिजे किंवा डबक्यामध्ये पाणी साठवू न देणे, घराच्या आजूबाजूला जर पाणी असेल तर ते साठवू न देणे, टायर जमा करून न ठेवणे किंवा टायरमध्ये पाणी साठवू न देणे, त्यामध्ये डासाची उत्पत्ती जास्त प्रमाणात होत असते, किंवा टँकला कव्हर करणे, पाण्याच्या टाकीला कव्हर करणे, किंवा घरामधील अडगळीच्या वस्तू न ठेवणे किंवा घर स्वच्छ ठेवणे, अशा प्रकारची जर आपण काळजी घेतली तर आपण डासाच्या उत्पत्तीला प्रतिबंध करू शकतो. आणि जर डासाच्या उत्पत्तीला प्रतिबंध झाला तर डेंग्यू या आजाराला आपण प्रतिबंध करू शकतो. डासाच्या उत्पत्तीला प्रतिबंध करण्याबरोबर आपण स्वतःची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असतं. त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे फुल स्लीव्ह कपडे घालणे किंवा मॉस्किटो नेट वापरणे किंवा दार खिडक्यांना पडदे किंवा जाळी जर लावली तर आपण डासांच्या चावण्याला प्रतिबंध करू शकतो. आणि डासांच्या चावण्याला प्रतिबंध केला तर आपण डेंग्यू या आजाराला प्रतिबंध करू शकतो. या सर्व गोष्टींसोबतच कम्युनिटी प्रिव्हेंशन हे तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये डेंग्यू आजार कसा होतो किंवा याच्या संदर्भात आपल्याला अवेअरनेस असणं गरजेचं आहे. आजूबाजूचं सराउंड एकदम क्लीन असणं गरजेचं आहे, ड्राय असणं गरजेचं आहे. कुठे पाणी साचू न देणे किंवा डबके साचू न देणे, स्वच्छता ठेवणे किंवा गव्हर्नमेंटचा फॉगिंग सर्व्हिस अप्लाय करणे, अशा संदर्भात जर आपण काळजी घेतली तर आपण डेंग्यू या आजाराचा प्रतिबंध करू शकतो. तर मित्रांनो, आपल्या आजूबाजूच्या डबक्यांमध्ये डासांची उत्पत्ती थांबवणे हा सर्वात मोठा प्रतिबंधात्मक उपाय आहे. म्हणून आपल्या आजूबाजूची स्वच्छता करणं अत्यंत आवश्यक आहे. जर समजा एखाद्या व्यक्तीला डेंग्यूची जे चिन्हे लक्षणे दिसत असतील तर लगेचच हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करणं गरजेचं आहे, जेणेकरून तो आजार वाढणार नाही किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू होणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
0: श्रोते हो, आज आहे राष्ट्रीय डेंग्यू दिन आणि याच बद्दल आपण गप्पा मारलेल्या आहेत. आणि याच निमित्त आता आपल्या सोबत होते पोस्ट ग्रॅज्युएट नर्सिंग ऑफिसर विकास राठोडे. यांनी आपल्याला खूप छान अतिशय सोप्या भाषेत सांगितलेलं आहे की डेंग्यू कसा होतो, कशी काळजी घ्यावी ते. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

10:54 झालेत आणि नगरचे अंतरंगामध्ये मी आर्ज कोमल आहे. तुमच्या सोबत खूप साऱ्या गप्पा पण मारलेल्या आहेत, पण आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. आणि थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 11 आर्ज ऋतू तुम्हाला भेटायला येणार आहे खूप साऱ्या गप्पा घेऊन गोष्टी तुमच्या आमच्या या शोमध्ये, ज्यामध्ये महिलांसाठी हाडांचं आरोग्य महत्वाचं आहे, तसंच पाळीच्या रजेनंतर शरीरात होणारे बदल, स्त्रियांचं अंतर्मन, ओव्हर थिंकिंग कमी कशी करायची, काळोखाच्या रेषा या पुस्तकाबाबत माहिती ती देणारे, अशा प्रकारे अनेक गप्पा वेगवेगळ्या विषयांवर गप्पा ती मारणार आहे. 1:00 स्नेहवार्ता हा शो असणार आहे, तसंच 3:00 थोडा गप्पा थोडी गाणी हा शो तुम्ही एन्जॉय करणार आहात. तर सायंकाळी 4-7 यावेळी तर सांजरंग शो मध्ये आर जाणू खूप साऱ्या गप्पा तुमच्यासोबत मारणार आहे. तर संध्याकाळी 7:00 नगर डायरी शो मध्ये जागतिक डेंग्यू दिवसानिमित्त जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथील डेंग्यू विभागाचे डॉक्टर संदीप पुंड यांची मुलाखत तुम्ही ऐकणार आहात. तर रात्री 9:00 दिलबंद गाणी हा कार्यक्रम, गाण्यांचा कार्यक्रम तुम्ही एन्जॉय करणार आहात. सादर करते आहेत सुहास भाई मुळे. तर अशा प्रकारे आज दिवसभर तुम्ही वेगवेगळे कार्यक्रम ऐकणार आहात, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि नगरचं अंतरंग सोमवारी सकाळी 7:00 मी तुमची लाडकी मैत्रीण आर जे ऋतू घेऊन, म्हणजे आर जे कोमल घेऊन येणार आहे, खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. आता काय झालंय ना, ऋतूचा वेळ झाला, ऋतूचा आवाज ऐकण्याचा वेळ झाला, म्हणून माझ्या तोंडात ना ऋतूच नाव येत आहे. तर आता थोड्याच वेळात आर जे ऋतू तुमच्यासाठी घेऊन येते गोष्टी तुमच्या आमच्या, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी। आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। तर मंडळी, आपण दिवसभर अनेक कामं करतो, धावपळ करतो, चालतो, उभे राहतो आणि कधी कधी थकून सुद्धा जातो। पण या सगळ्या हालचाली शक्य होतात त्या आपल्या मजबूत हाडांमुळे। आपल्या शरीराला आकार देणारे आणि आपल्याला आधार देणारे हे हाडांचे जाळे जर कमजोर झाले तर आपल्या रोजच्या जीवनावरती त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो। आजकाल लहान वयातच पाठदुखी, गुडघेदुखी आणि अशक्तपणा यासारख्या समस्या वाढताना दिसतात। आणि या मागचं एक मुख्य कारण म्हणजे हाडांना योग्य ते पोषण न मिळणं। हाडे मजबूत ठेवण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे कॅल्शियम। कॅल्शियम आपल्या हाडांना बळकटी देतो आणि त्याची घनता टिकून ठेवतो। दूध, दही, ताक, चीज, रागी आणि बदाम यासारख्या पदार्थांमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळतं आणि त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश करणं फार गरजेचं आहे। मात्र फक्त कॅल्शियम घेतल्यानं पुरेसं होत नाही बरं का, कारण ते शरीरामध्ये नीट शोषलं जाण्यासाठी व्हिटॅमिन डी ची गरज असते। व्हिटॅमिन डी चा सर्वात सोपा आणि नैसर्गिक स्रोत म्हणजे सूर्यप्रकाश। जर आपण दररोज सकाळी 15 ते 20 मिनिटं उन्हात बसलो किंवा थोडा वेळ चाललो तर आपल्या शरीराला आवश्यक असलेले व्हिटॅमिन डी सहज मिळू शकते आणि त्यामुळे सूर्यप्रकाश टाळण्याऐवजी त्याचा योग्य प्रमाणात फायदा घेणं आवश्यक आहे। हाडांच्या आरोग्यासाठी प्रोटीन देखील महत्वाचं असतं, कारण ते स्नायूंना बळकटी देतं आणि हाडांना आधार देतं। डाळी, कडधान्य, मूग, अंकुरित धान्य आणि अंडी यासारख्या पदार्थांमध्ये प्रोटीन हे चांगल्या प्रमाणात असते आणि त्यामुळे या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास शरीर अधिक सक्षम बनतं। याशिवाय आपल्या खाण्याच्या सवयी देखील हाडांच्या आरोग्यावरती परिणाम करतात। जास्त प्रमाणात जंक फूड, सॉफ्ट ड्रिंक्स आणि साखरयुक्त पदार्थ खाल्ल्यानं हाडं हळूहळू कमजोर होऊ लागतात। त्यामुळे शक्यतो घरचे ताजे आणि संतुलित अन्न खायची सवय लावणं गरजेचं आहे। योग्य आहारासोबतच नियमित व्यायाम करणं देखील तितकंच महत्वाचं आहे। व्यायामामुळे हाडं मजबूत राहतात आणि शरीर लवचिक राहतं। रोज चालणं, हलकं धावणं, योगा किंवा सूर्यनमस्कार केल्यानं शरीराची ताकद वाढते आणि हाडांची घनता टिकून राहते। विशेषतः महिलांसाठी हाडांची काळजी घेणं फार गरजेचं आहे, कारण वाढत्या वयानुसार त्यांच्यात हाडं कमजोर होण्याचा धोका जास्त असतो। जर आपण हाडांची योग्य ती काळजी घेतली नाही तर भविष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात। हाडं कमजोर झाल्यास सहज फ्रॅक्चर होण्याची शक्यता वाढते, सतत वेदना होऊ शकतात आणि रोजच्या हालचालींमध्ये अडथळे निर्माण होतात। त्यामुळे योग्य आहार घ्या, व्यायाम करा आणि त्याचसोबत योग्य ती जीवनशैली यांचा अवलंब करा, हे खूप गरजेचं आहे। मित्रांनो, आपल्या शरीराची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्याची सुरुवात आपण आजपासूनच सुरू करू शकतो। रोजच्या आहारामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन युक्त पदार्थांचा समावेश करा, सकाळचा सूर्यप्रकाश घ्या, नियमित व्यायाम करा आणि जंक फूड पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा। या छोट्या सवयी आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात। तर मंडळी, चला तर मग आजपासूनच आपण एक छोटासा संकल्प करूयात की आपल्या हाडांचं आरोग्य जपायचं आणि निरोगी जीवन जगायचं, कारण मजबूत हाडे म्हणजेच मजबूत आयुष्य असतं। तर मंडळी, आजचा हा माझा आरोग्य मंत्र नक्कीच लक्षात ठेवा आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। भेटूया थोड्याच वेळात एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर।

0: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत, तुमच्यासाठी. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तर मंडळी, आज आपण एका खूप सुंदर आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावरती बोलणार आहोत, आणि तो विषय म्हणजे आपल्यातील सर्वोच्च शक्ती. मित्रांनो, आपण सगळेच आयुष्यात काही ना काहीतरी शोधत असतो, कधी आनंद, कधी समाधान, तर कधी यश. पण अनेकदा असं होतं की हे सगळं बाहेर शोधताना आपण आपल्या आत काय आहे ना हे विसरून जातो. खरं पाहिलं तर आपल्या प्रत्येकामध्ये एक अद्भुत शक्ती लपलेली असते, आणि ती म्हणजे आपली आतील शक्ती. आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःकडे पाहायला वेळच देत नाही. आपण बाहेरच्या गोष्टींमध्ये इतके गुंतून जातो की आपल्या मनात, आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या अस्तित्वात किती सामर्थ्य आहे हे आपल्याला जाणवतच नाही. पण जेव्हा आपण थोडा वेळ स्वतःसाठी काढतो, शांत बसतो आणि आपल्या मनाशी संवाद साधतो, तेव्हा आपल्याला आपल्या आतल्या शक्तीची जाणीव होऊ लागते. मित्रांनो, जीवन ही एक प्रक्रिया आहे, आणि या प्रक्रियेत प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी खास क्षमता. काही लोकांमध्ये प्रेम करण्याची ताकद असते, काहींमध्ये संयम असतो, काहींमध्ये जिद्द असते, तर काहींमध्ये लोकांना प्रेरणा देण्याची शक्ती असते. आणि हीच आपली खरी ओळख आहे, आणि तीच आपली खरी ताकद सुद्धा. खरं सामर्थ्य म्हणजे फक्त बाह्य यश नाही, तर स्वतःला समजून घेणं, स्वतःवरती विश्वास ठेवणं आणि योग्य दिशेनं पुढे जाणं हे होय. अनेक वेळा आपण इतरांशी तुलना करतो आणि स्वतःला कमी समजतो, पण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी विशेष असतंच. त्यामुळे स्वतःची किंमत ओळखणं फार गरजेचं आहे. जर आपण आपल्या मनाचा योग्य वापर केला तर आपल्याला आयुष्यामध्ये मोठं काहीतरी साध्य करता येतं. आपल्या विचारांमध्ये खूप ताकद असते, आणि तेच विचार आपल्या कृतींना दिशा देतात. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार ठेवणं, स्वतःवरती विश्वास ठेवणं आणि कधीही हार न मानणं हे फार महत्वाचं आहे. मित्रांनो, आपल्या आतली शक्ती ओळखण्यासाठी आपल्याला स्वतःशी प्रामाणिक राहावं लागतं, आपल्या चुका मान्य कराव्या लागतात आणि त्यातून शिकून पुढे जायला लागतं. जेव्हा आपण स्वतःला स्वीकारतो तेव्हा आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढतो आणि आपण अधिक मजबूत बनतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी फक्त शारीरिक ताकद पुरेशी नसते, तर मानसिक आणि भावनिक ताकद देखील तितकीच महत्वाची असते. जेव्हा आपण आपल्या मनाला मजबूत करतो तेव्हा कोणतीही अडचण आपल्याला थांबवू शकत नाही. मित्रांनो, सर्वात मोठं सामर्थ्य म्हणजे आपल्या आतल्या शक्तीची जाणीव होणे. एकदा आपण आपली ही शक्ती ओळखली तर आपलं आयुष्य बदलू शकतं. आपण अधिक आत्मविश्वासानं जगू शकतो, आपल्या ध्येयांकडे ठामपणे वाटचाल करू शकतो आणि प्रत्येक अडचणीला धैर्याने सामोरे जाऊ शकतो. आणि म्हणूनच आजपासून एक छोटासा निर्णय घ्या की आपण स्वतःसाठी थोडा वेळ काढणार, आपल्या मनाशी बोलणार आणि आपल्या आतल्या शक्तीला ओळखण्याचा प्रयत्न करणार. कारण खरी शक्ती ही बाहेर नाही, तर ती आपल्या आतच आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया थोड्याच वेळात अशाच नवीन आणि प्रेरणादायी विषयासोबत. तोपर्यंत विश्वास ठेवा, सकारात्मक राहा आणि आपल्या आतल्या शक्तीला जागा ठेवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅकस्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4 एफ.

0: प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आरजे संजय।
1: वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 फार्म आवाज तुमचा। मित्रांनो, कधी तुमच्या सोबत असं झालंय का की तुम्ही शांत बसलेले असता पण तुमच्या डोक्यात विचारांची गर्दी सुरू असते। एक विचार संपत नाही तोपर्यंत दुसरा विचार येतो आणि मग तिसरा चौथा असे करत करत मन सतत धावतच राहतं। या सतत चालणाऱ्या विचारांच्या प्रवाहाला आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो। आजच्या धावपळीच्या आणि तणावाच्या जीवनात ही समस्या खूप सामान्य झाली बरं का। आपण भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा विचार करत राहतो किंवा भविष्याबद्दल चिंता करत राहतो आणि या सगळ्यात आपण वर्तमानात जगणं मात्र विसरून जातो। यामुळे मन शांत राहत नाही आणि हळूहळू ताण चिंता आणि अस्वस्थता वाढत जाते। मित्रांनो, विचार करणं चुकीचं नाही बरं का, पण विचारांचा अतिरेक होणं हीच खरी समस्या आहे। जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा वारंवार विचार करतो तेव्हा तो आपल्या मनावरती आणि भावनांवरती परिणाम करायला लागतो। आपण नकळत नकारात्मकतेकडे झुकू लागतो आणि आत्मविश्वास सुद्धा कमी होऊ शकतो। ओव्हर थिंकिंगची काही कारणं असू शकतात, जसं की अतिताण, परफेक्शनची सवय, भूतकाळातील वाईट अनुभव, भविष्याची भीती, आत्मविश्वासाचा अभाव किंवा सोशल मीडियाचा अतिवापर। या सगळ्या गोष्टी आपल्या मनाला सतत विचारांच्या जाळ्यात अडकवून ठेवतात। पण मित्रांनो, यावरती काही उपाय सुद्धा आहेत बरं का, आणि ते अगदी सोपे उपाय आहेत। सर्वात आधी आपल्याला हे मान्य करावं लागेल की आपले विचार आपल्यावरती नियंत्रण ठेवत नाही, तर आपण आपल्या विचारांवरती नियंत्रण ठेवू शकतो। यासाठी सर्वात महत्वाची पद्धत म्हणजे आतून बाहेर, म्हणजेच इनसाइड आउट। या पद्धतीमध्ये आपण आपल्या मनाकडे लक्ष देतो, आपल्या विचारांना ओळखतो आणि त्यांना शांतपणे स्वीकारतो। आपण थोडा वेळ स्वतःसाठी काढतो, ध्यान करतो, श्वासावरती लक्ष केंद्रित करतो आणि मनाला शांत करायचा प्रयत्न करतो। त्याचसोबत दुसरी पद्धत म्हणजे बाहेरून आत, म्हणजेच आउटसाइड इन। या पद्धतीमध्ये आपण आपल्या आसपासच्या गोष्टींकडे लक्ष देतो, उदाहरणार्थ की संगीत ऐकणं, पुस्तक वाचणं, निसर्गात वेळ घालवणं किंवा आवडत्या छंदामध्ये गुंतून जाणं। यामुळे मन विचारांपासून थोडंसं दूर जातं आणि आपल्याला हलकं वाटायला लागतं। मित्रांनो, मन सतत एका विचारापासून दुसऱ्या विचाराकडे धावत असतं, पण आपण त्याला थोडासा विराम दिला तर आपल्याला शांतता आणि समाधान दोन्ही सुद्धा अनुभवता येतं। त्यासाठी रोज काही मिनिटं ध्यान, प्राणायाम किंवा शांत बसण्याची सवय लावणं फार उपयोगी आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःशी सकारात्मक संवाद साधणं। मी हे करू शकतो, मी सक्षम आहे, असे विचार मनात ठेवले तर आपला आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मक विचार हळूहळू

कमी होतात. मित्रांनो, जीवनात विचार येणं थांबवता येणार नाही, पण त्या विचारांना कसं हाताळायचं हे आपण नक्कीच शिकू शकतो. जेव्हा आपण आपल्या मनावरती नियंत्रण ठेवायला शिकतो तेव्हा आयुष्य अधिक शांत, आनंदी आणि संतुलित बनतं. म्हणूनच आजपासून एक छोटासा निर्णय घ्या की आपण आपल्या विचारांना समजून घेणार, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणार आणि वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करणार. तर मित्रांनो, अशाच नवनवीन आणि उपयुक्त विषयांसोबत भेटूया एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हाय हॅलो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्या साडी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर मंडळी आता आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत आणि तो विषय आहे आरोग्याचं बाळकडू म्हणजेच आपल्या मुलांच्या आरोग्याची योग्य काळजी कशी घ्यावी. मित्रांनो प्रत्येक आई वडिलांची इच्छा अशी असते की त्यांचं बाळ निरोगी आनंदी आणि तंदुरुस्त वाढावं पण अनेकदा आपण काही छोट्या चुका करतो आणि त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावरती होऊ शकतो. त्यामुळे आज आपण अगदी सोप्या भाषेत काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. सर्वात आधी मुलांच्या आहाराबद्दल बोलूया तर लहान वयात मुलांना पौष्टिक आहार देणं फार गरजेचं आहे. त्यांच्या आहारात दूध फळं भाज्या डाळी आणि कडधान्य यांचा समावेश असावा. जंक फूड चिप्स कोल्ड ड्रिंक्स यापासून मुलांना शक्यतो दूर ठेवावं कारण यामुळे त्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. मुलांच्या वाढीसाठी फक्त आहारच नाही तर योग्य सवयी देखील तितक्याच महत्वाच्या आहेत बरं का. वेळेवरती झोपणं वेळेवरती उठणं आणि त्याचसोबत स्वच्छतेची सवय लावणं या गोष्टी लहानपणापासूनच शिकवायला हव्यात. हात धुणं दात घासणं आणि स्वच्छ राहणं या सवयी त्यांना निरोगी ठेवतात. मित्रांनो आजच्या डिजिटल युगात एक मोठी समस्या म्हणजे मोबाईल आणि स्क्रीन टाइम. लहान मुलं तासन तास मोबाईल वरती गेम खेळतात किंवा व्हिडिओ पाहतात ज्यामुळे त्यांच्या डोळ्यांवरती आणि मेंदूवरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुलांचा स्क्रीन टाइम मर्यादित ठेवणं फार गरजेचं आहे. शक्यतो लहान मुलांना मोबाईल देऊच नका. त्याचसोबत मुलांना बाहेर खेळण्याची सवय लावणं देखील फार महत्वाचं आहे. धावणं खेळणं सायकल चालवणं यामुळे त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ चांगली होते. बाहेर खेळल्यामुळे त्यांना ताज्या हवेत वेळ घालवता येतो आणि त्यांचा आत्मविश्वास सुद्धा वाढतो. मित्रांनो मुलांच्या आरोग्यात लसीकरणाचा मोठा वाटा असतो बरं का. वेळेवरती लसीकरण केल्यानं अनेक गंभीर आजारांपासून मुलांचं संरक्षण होतं. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लसीकरण पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे. याशिवाय पालकांनी मुलांशी संवाद साधणं फार महत्वाचं आहे. मुलांच्या भावना समजून घेणं त्यांचं ऐकणं आणि त्यांना प्रेमानं मार्गदर्शन करणं यामुळे त्यांचा मानसिक विकास चांगला होतो. मुलं फक्त शारीरिक दृष्ट्या नव्हे तर भावनिक दृष्ट्या सुद्धा मजबूत होतात. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की मुलं आपल्याकडूनच शिकतात. आपण ज्या सवयी अंगीकारतो त्याच सवयी मुलंही आत्मसात करतात. त्यामुळे आपण स्वतःही निरोगी सवयी अंगीकारणं फार गरजेचं आहे. चला तर मग आजपासून आपण ठरवूयात की आपल्या मुलांना योग्य आहार चांगल्या सवयी आणि भरपूर प्रेम देणार कारण निरोगी बालपण म्हणजेच उज्ज्वल भविष्य. आणि याच सकारात्मक विचारांसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

हाय हॅलो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्या साडी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर मंडळी आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या घराशी जोडलेला विषय पण तरी सुद्धा आपण त्यावरती मोकळेपणानं बोलायला कचरतो आणि विषय आहे पाळीची रजा. नुकताच वर्तमानपत्रामध्ये प्रज्ञा शिवतरे यांचा एक लेख मी वाचला होता आणि मला वाटलं की हा विचार तुमच्यापर्यंत पोहोचायलाच हवा. एका मैत्रिणीनं सहज विचारलं होतं की जर एखाद्या गोष्टीमुळं खूप त्रास होत असेल तर आपण तो का सहन करायचा. खरंच आहे, शरीराचा हा नैसर्गिक धर्म पाळताना होणारा त्रास आपण नॉर्मल म्हणून दुर्लक्षित का करतोय. तुम्हाला माहितीये का, ही चर्चा फक्त आपल्याकडेच नाही तर जगभरात सुरू आहे. जपान, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यासारख्या देशांनी तर याला कायदेशीर मान्यता सुद्धा दिली आहे. अगदी स्पेननं सुद्धा 2023 मध्ये महिलांना दर महिन्याला 3 ते 5 दिवसांची पगारी रजा मंजूर केली. तर आता प्रश्न असा येतो की भारतात काय स्थिती आहे बरं. आपल्याकडे बिहारमध्ये अनेक वर्षांपासून महिला कर्मचाऱ्यांना ही रजा मिळतीये. आता कर्नाटक आणि केरळ सरकारनं सुद्धा या दिशेनं पाऊल टाकलंय. महाराष्ट्र राज्य महिला आयोग सुद्धा यासाठी एक आराखडा तयार करतय. ही खरं तर खूप स्वागतार्ह गोष्ट आहे बरं का. पण इथे एक गंमत सुद्धा आहे. जेव्हा आपण रजेबद्दल बोलतो तेव्हा काही लोक विचारतात की अरे मग या महिलांच्या कार्यक्षमतेवरती परिणाम नाही का होणार, किंवा हे समानतेच्या विरोधात नाहीये का. पण विचार करा, जर एखाद्याला शारीरिक वेदना होत असतील तर तो पूर्ण क्षमतेनं काम कसं काय करू शकेल. तिथे रजा देणं ही सवलत नाही तर एक गरज आहे. मैत्रिणींनो, आपल्याला माहिती आहे की पाळीचे ते 4 ते 5 दिवस प्रत्येकीसाठी सारखे नसतात. कोणाला फक्त थोडा अशक्तपणा जाणवतो तर कोणाला तीव्र कंबरदुखी, पोटदुखी किंवा डोकेदुखीचा सामना करावा लागतो. काही जण म्हणतात की आमच्या वेळी आम्ही सगळी कामं करायचो, पण प्रत्येकीची शारीरिक ठेवण वेगळी असते. कधी कधी हे दुखणं इतकं जास्त असतं की साध्या हालचाली करणं सुद्धा कठीण होतं. आणि अशा वेळी रजा कशाला असं विचारण्यापेक्षा तुला विश्रांतीची गरज आहे का, हा प्रश्न जास्त महत्वाचा आहे. अनेकदा भीती असते की जर रजा घेतली तर कामाच्या ठिकाणी आम्हाला कमकुवत समजलं जाईल का, किंवा आम्हाला प्रमोशन मध्ये डावललं जाईल का. मित्रांनो, संवेदनशीलता म्हणजे भेदभाव नव्हे. एखाद्याच्या नैसर्गिक प्रक्रियेचा सन्मान करणं म्हणजे खरी प्रगती आहे. आज काळ बदलतोय, कंपन्यांचे नियम बदलतात, पण त्यासोबत आपली मानसिकता बदलणं सुद्धा जास्त गरजेचं आहे. आणि ही रजा म्हणजे सुट्टी एन्जॉय करणं नसून आपल्या शरीराला आणि आरोग्याला दिलेला वेळ आहे. न्यायालयानं सुद्धा एका प्रकरणात म्हटलं होतं की ही सक्ती केल्यास महिलांच्या नोकरीवरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हे प्रकरण फक्त कायद्याचं नाही तर ते मानवी दृष्टिकोनाचं आहे. आपल्या घरातल्या स्त्रिया, आपल्या ऑफिसमधल्या सहकारी जेव्हा या त्रासातून जात असतात तेव्हा त्यांना सहानुभूतीपेक्षा समजून घेण्याची गरज असते. पाळीची रजा हा स्त्रियांच्या आरोग्याचा आणि सन्मानाचा हक्क आहे. समानता म्हणजे फक्त सारखे नियम लावणं नाही तर एकमेकांच्या गरजा ओळखून साथ देणं होय. तर मित्रांनो, याच पॉझिटिव्ह विचारासोबत भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।

नमस्कार श्रोते हो, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर मंडळी, आज आपण बोलणार आहोत एका अशा पुस्तकाबद्दल जे फक्त वाचण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे. मित्रांनो, साहित्य म्हणजे फक्त कथा कादंबऱ्या नसतात, तर ते समाजाचं प्रतिबिंब असतं, आपल्या आसपास घडणाऱ्या वास्तवाचं चित्रण असतं. आणि असंच एक पुस्तक आहे काळोखाच्या रेषा या नावाचं. हे पुस्तक म्हणजे एक आत्मकथन, पण ते फक्त एका व्यक्तीचं आयुष्य सांगत नाही तर संपूर्ण समाजाच्या वेदना, संघर्ष आणि वास्तव मांडतं. लेखक राजू बावीसकर यांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभव अत्यंत प्रामाणिकपणे आणि संवेदनशीलतेने मांडलेत. या पुस्तकात तुम्हाला कृत्रिमपणा जाणवत नाही, ना मोठे शब्द, ना दिखाऊपणा, फक्त खरं आयुष्य जसं आहे तसं. मित्रांनो, या लेखनात एक खास गोष्ट आहे आणि ती म्हणजे वास्तवाची जाणीव. गावाकडचं जीवन, गरिबी, संघर्ष आणि त्या सगळ्यातून उभं राहणारं माणूसपण, हे सगळं इतकं जिवंतपणे मांडलंय की ते वाचताना आपण त्या प्रत्येक प्रसंगात हरवून जातो. या पुस्तकात फक्त दुःख नाही तर आशा सुद्धा आहे, जगण्याची उमेद आहे आणि परिस्थितीशी लढण्याची ताकद आहे. मित्रांनो, एक वाक्य खूप सुंदर आहे बरं का, काळोखाच्या रेषांमध्ये सुद्धा उजेड शोधता येतो. आणि हे पुस्तक आपल्याला हेच शिकवतं. लेखकानं आपल्या आयुष्यातील 42 प्रसंगांमधून एक दाहक पण वास्तववादी प्रवास मांडलेला आहे. बालपणापासून ते शिक्षणापर्यंत संघर्षातून उभं राहण्याची कहाणी. मित्रांनो, हे पुस्तक वाचताना कधी डोळे पाणावतात तर कधी मनाला एक नवी उभारी मिळते, कारण हे फक्त पुस्तक नाही तर एक सामाजिक दस्तावेज आहे. आजच्या काळामध्ये आपण अनेकदा बाह्य जगात हरवतो, पण अशा पुस्तकांमुळे आपण स्वतःकडे आणि समाजाकडे पुन्हा एकदा पाहायला शिकतो. तर मित्रांनो, वेळ काढा, अशा पुस्तकांना जरूर वाचा, कारण वाचन आपल्याला फक्त ज्ञान देत नाही तर एक माणूस म्हणून घडवतं. त्यामुळे हे पुस्तक नक्कीच आवर्जून वाचा. आणि अशाच वेगळ्या आणि विचार करणाऱ्या लावणाऱ्या विषयांसोबत पुन्हा भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

हॅलो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तर आत्ताचा विषय ऐकूनच तुम्हाला थोडंसं टेन्शन येईल बरं का, कारण आज आपण बोलणार आहोत मोबाईल शिवाय एक दिवस शक्य आहे का. हो की नाही, आले की नाही टेन्शन. तर मंडळी खरं खरं सांगा, सकाळी उठल्यावरती सगळ्यात आधी आपण हातात काय घेतो बरं, ब्रश घेतो की पाणी घेतो? हे अजिबात नाही, आपण घेतो तो म्हणजे मोबाईल. अलार्म बंद केला की लगेचच व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, रील, स्टेटस आणि मग आपला दिवस सुरू होतो मोबाईल सोबत. पण एक विचार करा, जर तुम्हाला सांगितलं की आज पूर्ण दिवस मोबाईल वापरायचा नाही तर काय होईल? काही लोक म्हणतील की अरे शक्यच नाही, माझं कामच तर मोबाईल वरती आहे यार, मी तर बोर होईल ना. पण खरंच इतका अवघड आहे का? चला तर एक छोटासा इमॅजिनेशनचा गेम खेळूयात. कल्पना करा, तुम्ही सकाळी लवकर उठलाय, मोबाईल बाजूला ठेवलाय, थोडस बाहेर चालायला गेलात, घरच्यांशी निवांत गप्पा मारल्या, आवडतं गाणं मस्त पैकी रेडिओवरती ऐकलं. काय वाटतंय? थोडं वेगळं पण शांत वाटतंय ना. मंडळी, मोबाईल वाईट नाहीये, पण त्याचा जास्त वापर करणं आपल्याला थकवतं, डोळे दुखतात, झोप कमी होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण रिअल लाईफ मिस करतो. आज एक छोटासा चॅलेंज घेऊयात का, रोज 24 तास नाही फक्त 1-2 तास मोबाईल बाजूला ठेवा, त्यावेळेत पुस्तक वाचा, मित्रांशी समोरासमोर बोला किंवा स्वतःसाठी वेळ काढा. बिलीव्ह मी, पहिल्या दिवशी थोडस कठीण वाटेल पण हळूहळू मजा येईल. एक मजेशीर गोष्ट सांगू का, तर पूर्वी लोक मोबाईल शिवाय जगायचे आणि ते जास्त आनंदी होते, पण आज आपल्याकडे सगळं आहे पण वेळच नाहीये. म्हणून आजचा एक मस्त पैकी फंडा, मोबाईल वापरा पण त्याचा गुलाम बनू नका, थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा. तर मंडळी या माझ्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा आणि अप्लाय सुद्धा करा, फक्त ऐकून सोडून देऊ नका. तर अशाच नवनवीन विचारांसोबत भेटूया थोड्याच वेळात, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 फार्म आवाज तुमचा. तर मंडळी, आता मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक भन्नाट झटपट आणि हेल्दी रेसिपी जी कदाचित तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल आणि या रेसिपीचं नाव आहे आर जे ऋतू स्पेशल चटपटीत मखाना भेळ. हो, तोच मखाना जो आपण उपवासात खातो. पण आज आपण त्याला देणार आहोत एक एकदम झणझणीत आणि मजेदार ट्विस्ट. सर्वात आधी पाहूयात की लागणार साहित्य काय. आणि हो, तुम्ही हे विसरू नका लिहायला, कारण ही इतकी भारी रेसिपी आहे ना की तुम्ही एकदा खाल तर खातच राहाल. त्याच्यामुळे हे नोट डाऊन करून घ्या. तर साहित्यामध्ये 2 कप मखाना, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 1 उकडलेला बटाटा, थोडीशी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर आणखी 2 मिरच्या घालू शकता, पण ते तुमच्या रिस्कवरती. त्याचसोबत चाट मसाला, लाल तिखट, मीठ चवीनुसार, लिंबाचा रस, थोडंसं शेव ऑप्शनमध्ये बरं का, पण मजा येते. आणि थोडंसं तेल, अगदी थोडंसं, कारण हे डाएट फ्री आहे त्याच्यामुळे. आता बनवायची पद्धत अगदीच सोपी आहे बरं का. तर सर्वात आधी एक कढई घ्या, त्यात थोडंसं तेल टाका. तेल गरम झाले की त्यात टाका मखाना आणि ते मस्तपैकी हलक्या हातानं भाजून घ्या. सॉरी, हातानं नाही, हलक्या उलटण्यानं भाजून घ्या. मखाना थोडेसे कुरकुरीत झाले की ते गॅस बंद करा आणि त्यांना थोडंसं थंड होऊ द्या. आणि हो, हा स्टेप फार महत्वाचा आहे बरं का, कारण कुरकुरीतपणा म्हणजेच भेळची मज्जा आहे. आता एक मोठा बाउल घ्या, त्यामध्ये हे भाजलेले मखाने टाका, त्यात टाका चिरलेला कांदा, टोमॅटो, उकडलेला बटाटा आणि पुढे हिरव्या मिरच्या व कोथिंबीर टाका. आता सगळ्यात मजेदार भाग आहे ते म्हणजे मसाल्यांचा. चिमूटभर चाट मसाला, थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. आता वरून लिंबाचा रस पिळा आणि सगळं असं मस्तपैकी छान मिक्स करा. आता शेवटचा टच असं आहे की वरतून थोडस शेव टाका, जे मी तुम्हाला सांगितलं होतं. बस, तर मग तयार आहे तुमची आर जे ऋतू स्पेशल चटपटीत मखाना भेळ. कसं आहे ना, ही डिश फक्त 5 ते 7 मिनिटात होते बरं का आणि खायला एकदम भन्नाट. चहासोबत, मित्रांसोबत गप्पा मारताना किंवा संध्याकाळी थोडी भूक लागली की ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. आणि सगळ्यात खास म्हणजे ही हेल्दी सुद्धा आहे. तर जर तुम्हाला अजून ट्विस्ट हवा असेल ना, तर त्यामध्ये थोडस चिंच गुळाची चटणी घाल्या बरं का, मग तर चव एकदम चाट सारखीच लागेल. आ हा हा, आजची ही हटके रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते मला नक्की सांगा रेडिओ नगर मध्ये. तर अशाच नवनवीन गोष्टींसोबत मी भेटते थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 फार्म आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हाय हॅलो नमस्कार मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आणि मी आहे तुमची लाडकी मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर मंडळी असं कधी झालंय का की एखाद्या मीटिंग मध्ये किंवा चार चौघात तुमच्याकडून अशी काहीतरी चूक झाली जसं की तुम्ही खुर्चीवरून घसरलात किंवा काहीतरी चुकीचं बोललात. अशा वेळी आपण खूप ओशाळतो, लाजून जातो आणि तीच गोष्ट पुन्हा पुन्हा आठवून स्वतःला त्रास करून घेतो. पण आजची ही बातमी तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन देईल. तर सायकोलॉजी असं सांगते की जर तुम्ही स्वतःच्या चुकांवरती हसायला शिकलात तर ते तुमच्या मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. याला मानसशास्त्रामध्ये सेल्फ डेप्रिकेटिंग ह्युमर म्हणतात. स्वतःवरती हसल्यामुळे आपल्या मेंदूमध्ये फील गुड हार्मोन्स तयार होतात आणि ज्यामुळे आपला ताण कमी होतो आणि भीती मात्र पळून जाते. जेव्हा आपण स्वतःच्या चुकांचा स्वीकार करून त्यावरती हसतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला सुद्धा आपल्याबद्दल आपुलकी वाटते आणि वातावरण हलकं होतं. म्हणूनच एखादी चूक झाली तर स्वतःला समजावून सांगा की अरे या चुकीनं कोणाचं काही फार मोठं नुकसान झालेलं नसेल, तर ही गोष्ट काही मोठी गोष्ट नाहीये. हा छोटासा बदल तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढवेल. तर मग आजपासूनच जास्त गांभीर्यानं घेणं सोडून देऊयात आणि चुकांकडे हसून बघायला शिकूयात.

0: आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर, आठवणीतली गाणी,
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

नमस्कार श्रोते हो, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतु तुमच्या सोबत तुमच्यासाठी, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। तर आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत आणि आता खूप महत्वाच्या विषयावरती आपण बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे यशस्वी लोकांच्या काही सवयी। श्रोते हो, आपण अनेक यशस्वी लोकांबद्दल ऐकतो, बोलतो, त्यांचं काम, त्यांची कामगिरी, पण त्यांच्या यशामागे काही चांगल्या सवयी असतात। पहिली सवय म्हणजे शिस्त। यशस्वी लोक वेळेचं महत्व समजतात, ते आपला वेळ योग्य प्रकारे वापरतात। दुसरी सवय म्हणजे मेहनत। कोणतंही यश हे सहज मिळत नाही, त्यासाठी सातत्यानं मेहनत करावी लागते। तिसरी महत्वाची सवय म्हणजे नवीन गोष्टी शिकण्याची तयारी। यशस्वी लोक नेहमी शिकत असतात, ते कधी कंटाळा करत नाहीत, ते नवीन कल्पना स्वीकारतात आणि ते डाऊन टू अर्थ असतात। चौथी सवय म्हणजे सकारात्मक विचार। अडचणी येतात, अपयश येतं, पण यशस्वी लोक हार मानत नाहीत, ते प्रत्येक समस्येला संधी म्हणून पाहतात। पाचवी आणि महत्वाची सवय म्हणजे स्वतःवरती विश्वास। स्वतःवरती विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य वाटत नाही। श्रोते हो, यशस्वी होण्यासाठी मोठं काही करण्यापेक्षा या छोट्या गोष्टी, छोट्या सवयी अंगीकरण फार महत्वाचं असतं आणि हळूहळू याच सवयी आपल्याला यशाच्या दिशेनं घेऊन जातात। तर अशाच पॉझिटिव्ह विचारांसह भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये। तर कार्यक्रम आता संपलेला आहे आणि मी तुमची मैत्रीण आर जे ऋतू आता तुमचा निरोप घेतेय। तर कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोत्यो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझं रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90110011005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर आठवणीतली गाणी.
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

द्यावी तशी त्वचा ही अनाथ देह द्यावा ते आहे। दान अवयवांचे जीवा घट भरावे। अवयव दानाचा संकल्प करा। हितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते, स्नेह बाल आधार प्रकल्पाचे. स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आजची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

यांच्या पुनर्वसनाला समान महत्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज

मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूया गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार नगरकर, आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंगी या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, महत्वाच्या आपल्या राज्यातल्या घडामोडींकडे आता आपण वळत आहोत. महाराष्ट्रामध्ये ओला, उबर आणि रॅपिडो याच्या सर्व सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्याचा सोशल मीडियावरचा दावा सध्या दिशाभूल करणारा ठरतो आहे. एकदम फॅक्ट चेक करायला गेल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही ट्रॅव्हल एजन्सीज आहेत, त्यापैकी ओला असेल, उबर असेल, रॅपिडो असेल, याच्या सगळ्या सेवा पूर्णपणे बंद झाल्यात अशी पोस्ट आणि अशा गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. पण राज्यामध्ये सध्या बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागानं आता कठोर भूमिका केली आहे. ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून कंपनी मालकांवर FIR दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. ही मागणी सायबर क्राईम विभागाकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे. त्याबरोबर परिवहन आयुक्त यांनी सुद्धा या संदर्भात सायबर क्राईम विभागाकडे पत्र पाठवलं आहे. महाराष्ट्रामध्ये बॅन केलेलं ओला, उबेर आणि रॅपिडो सर्व्हिसेस पूर्ण देशामध्ये खरं तर बाईक टॅक्सी सेवांविरोधामध्ये ही परिवहन विभागानं कठोर भूमिका केली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही.
1: स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

भिन्न। घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास। रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या। यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत। चला तर मग तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या। सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: महत्त्वाची अपडेट आहे PCMC. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं चिखली कुदळवळी कारवाईमध्ये 5 मशिदी पाडल्याचा सोशल मीडियावर करण्यात आलेला दावा दिशाभूल करणार आहे. सोशल मीडियावर अनेक गोष्टी सध्या व्हायरल होत आहेत आणि त्यापैकी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं PCMC चिखली कुदळवळी कारवाईमध्ये 5 मशिदी पाडल्याचा हा दावा पूर्णपणे खोटा आहे, दिशाभूल करणार आहे. त्याचबरोबर पालिकेनं यापूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम जी आहे ती राबवली होती, पण या परिसरातील अनधिकृत औद्योगिक गाळे जे होते किंवा भंगार गोदाम जे होते यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. अधिकृत माहितीनुसार 2 मंदिर आणि 2 मशिदींवर कारवाई करण्यात आली. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मुझे आज भी पसंद है वो रात का आलम, आसमान से बरसती हल्की ओस की बूंदे, हाथ में चाय का प्याला, चारों तरफ सिर्फ सन्नाटा, हल्की धुन में बजता रेडियो और हमारा पसंदीदा गाना.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: साधारणपणे आहात स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो महत्वाच्या घडामोडींकडे आता आपण वळत आहोत. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलंय इंधन बचतीचं आणि त्यानंतर पेट्रोल पंप रविवारी बंद राहणार असल्याचा दावा सुद्धा सध्या खोटा ठरतोय. सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत आहेत की इंधन बचतीच्या आवाहनानंतर आता पेट्रोल रविवारी मिळणार नाही असं सांगितलं जात आहे, पण सरकार किंवा तेल कंपन्यांकडून पेट्रोल बंद ठेवण्याबाबतचा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाहीये. सगळ्या पेट्रोल पंप चालकांनी नेहमीप्रमाणेच हा आपला पेट्रोल पंप नेहमीप्रमाणे सुरू ठेवावा असं आवाहन करण्यात आलंय. महत्वाच्या काही घडामोडींकडे आपण पुन्हा वळूयात. एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: मी किरण गवते बोलतोय, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आदरपणे आहात स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा अनुवाही तुमच्यासोबत सांज रंग या कार्यक्रमात शहीद जवानांच्या मूळ गावी स्मारक उभारण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे असं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय. शहीद जवानांच्या कुटुंबाला 1 कोटींची मदत दिली जाणार आहे तर गुणवंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव सुद्धा करण्यात आला. देशाच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहीद जवानांचं केवळ आपल्याला स्मरण न राहता त्यांच्या बलिदानाची स्मृती आपण कायम ठेवावी यासाठी त्यांच्या मूळ गावी त्यांची स्मारकं उभारण्याबाबत प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिली आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये शहीद जवान संदीप पांडुरंग गायकर यांच्या पत्नी श्रीमती दीपाली गायकर यांना राज्य शासनाच्या वतीनं 1 कोटी रुपयांचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला आणि यावेळी पालकमंत्र्यांनी शहीद कुटुंबियांप्रती संवेदनाही व्यक्त केल्या. प्रशासन संपूर्ण जिल्हा त्यांच्या पाठीशी गंभीरपणे आहे असा आत्मविश्वासही दिलाय. महाराष्ट्र दिन झाला आणि त्यानिमित्तानं पोलीस कवायत मैदानावर हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कोविडची ड्युटी बजावताना मृत्यू झालेल्या ग्रामपंचायत शिपाई कैलासवासी शिवाजी भीमाजी गुढेकर यांच्या वारसदाराला सुद्धा यावेळी 50 लाख रुपयांची मदत करण्यात आली तर विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आपल्या जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांना वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार, पोलीस पाटील दादासाहेब गणपत भोसले यांना राज्यपाल विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार आणि ग्राम महसूल अधिकारी संगीता मगर यांना गौरव करण्यात आला. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी अनंत जोग। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: ऐकत आहात स्नेहलाज लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत सांज रंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई पूर्ण निवारणासाठी सध्या उपाययोजना आपल्या जिल्ह्यातलं प्रशासनही अधिक प्रभावीपणे करत आहे. नागरिकांना सुरळीत आणि वेळेमध्ये पुरेसा पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी आणि येणाऱ्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सगळ्या विभागांनी पूर्ण तयारीनिशी अलर्ट राहावं, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी सज्ज व्हावं, वीज पुरवठा, रस्ते दुरुस्ती, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा याबाबत कोणताही हलगर्जीपणा न करता सर्व यंत्रणांनी समन्वयानं आणि संवेदनशीलतेनं काम करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिले. त्याचबरोबर ज्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे तिथे पाणीपुरवठा नियमित आणि पारदर्शक पद्धतीनं व्हावा, पिण्याच्या पाण्याच्या योजनांमध्ये कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी संबंधित विभागांनी सतत समन्वय ठेवावा, जलस्रोतांची उपलब्धता, विहिरींची स्थिती, पाणीपुरवठा योजनांची कार्यक्षमता आणि टँकर व्यवस्थापन याचा नियमित आढावा घेण्याच्या सूचना सुद्धा आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी यावेळी दिल्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
3: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
4: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
3: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
4: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
3: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
5: एक हसी शाम को
1: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. आपल्या भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या दूरदर्शी संकल्पनांना बळ दिलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 23 मेला एक महत्वाचा ऐतिहासिक संरक्षण उत्पादन संकुलाचा कार्यक्रम शिर्डीमध्ये होतोय. याचबरोबर शिर्डी ही भूमी जी आहे ती भक्ती आहे, शक्ती आहे, साई शक्तीचा अद्वितीय संगम आहे. आणि एका बाजूला साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा संदेश, तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अहिल्यानगर जिल्हा संरक्षण उत्पादन क्षेत्रातील महत्वाचं केंद्र म्हणून उदयाला येतोय. या प्रकल्पामुळे इथल्या शिर्डीमधल्या सुमारे 3000 युवकांना रोजगाराच्या संधी मिळू शकतात. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला सुद्धा नवीन ऊर्जा आणि वाव मिळू शकते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4 FM.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी। लेखिका पूजा काकडे।

नमस्कार मित्रांनो, मी किरण खोडे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. जिथे कुणी पोहोचत नाही तिथे पोहोचतो तो आवाज, तुमचा, माझा आणि सर्वांचा.

0: ऐकत आहातच स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या भारत निवडणूक आयोगानं 1 ऑक्टोबर 2026 अर्हता दिनावर आधारित मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला. या पुनरीक्षण कार्यक्रमाला सर्व राजकीय पक्ष आणि मतदारांनी आवश्यक ते सहकार्य करावं असं आवाहन आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज अशा यांनी केले. या कार्यक्रमानुसार 30 जून 2026 ते येणारे 29 जुलै 2026 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देऊन प्रगणना फॉर्म वाटणार आहे. हे फॉर्म प्रत्येक उमेदवाराला 2 प्रती दिले जातील. मतदारांनी दोन्ही फॉर्म पूर्णपणे भरून अधिकाऱ्यांकडे जमा करावेत आणि एका प्रतीवर पोहोच घेणं आवश्यक आहे. हे प्रगणना फॉर्म ऑनलाईन पद्धतीनं भरून देण्याचीही सुविधा उपलब्ध असणार आहे. मतदारांचं सन 2002 मतदार यादीशी मॅपिंग झालं असेल तर सर्वांनी फॉर्म करून देणं आवश्यक आहे असं सांगण्यात आलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज
1: रसिक हो. रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. आणि शिर्डी आता अजून एक महत्वाचं केंद्र होते. साईबाबा शिर्डी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, साई नगरी जिथे भक्तीचा खूप चांगला संगम आहे आणि त्याचबरोबर आता शक्तीचाही बघायला मिळणार आहे. शिर्डीमध्ये लष्करी ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. देशातील मोठा खाजगी क्षेपणास्त्र सामग्री कारखाना शिर्डीमध्ये होतो आहे. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या मोहिमेला कुठेतरी बळ मिळत आहे. आणि शिर्डीमध्ये 200 एकर परिसरामध्ये निवे ग्रुपच्या खासगी क्षेपणास्त्र सामग्री कारखाना उभारण्यात आलाय. या कारखान्यात भारतीय लष्करासाठी दरवर्षी 5 लाख बॉम्ब शेल्स तयार केले जाणार आहेत. आणि विशेष गोष्ट म्हणजे अनेक परदेशी राष्ट्रांनाही हे उत्पादनासाठी इथून करार केले जाणार आहेत. ही माहिती गोपनीयही ठेवली आहे. आणि या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातून संरक्षण क्षेत्राला मोठी गती मिळू शकते. परिणामी इथल्या आजूबाजूच्या विकासावर सुद्धा परिणाम होणार आहे. त्याचबरोबर रोजगाराच्या अनेक संधी इथल्या तरुणाईला सुद्धा भविष्यात मिळू शकतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07.

अखिन्न, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. नीट परीक्षेचा गोंधळ आपण सर्वजण पाहत आहोत आणि नीट पेपर फुटीनंतर आता पुढच्या वर्षांपासून नीट परीक्षा OMR शीटशिवाय संगणक आधारित होणार आहे ऑनलाईन पद्धतीनं. सरकारनं महत्वाचा निर्णय घेतलाय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही शुक्रवारी घोषणा केली की पुढच्या वर्षांपासून नीट UG परीक्षा OMR शीटऐवजी पूर्णपणे संगणक आधारित पद्धतीनं घेतली जाणार आहे. 3 मे रोजी ही नीट परीक्षा झाली होती आणि पेपर फुटी या प्रकरणामुळे ही रद्द करण्यात आलेली आहे. हा निर्णय रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय होता. आता परीक्षा 21 जूनला होतीये पण पुढच्या वर्षीपासून ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं डिजिटल स्वरूपामध्ये केली जाणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.
2: आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. महत्वाच्या घडामोडींकडे वळूयात. राज्य मंत्रिमंडळामध्ये काही महत्वाचे निर्णय राज्यासाठी घेण्यात आलेत आणि महत्वपूर्ण निर्णयांमध्ये धरण उपसा धोरणासह 8767 पदांना मान्यता मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकीत राज्यासाठी अनेक मोठे निर्णय झाले. मृदा जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करून 8767 पदांच्या भरतीला मान्यता मिळाली आहे. या व्यतिरिक्त राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबत सुद्धा काही नवीन नियम आलेत. सिंधुरत्न योजना या दुसऱ्या योजनेला मुदतवाढ आणि वैद्यकीय संस्थांच्या इमारतीसाठी विकास शुल्कात 50% सवलत असे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
3: स्नेहालय संचलित बालभवन झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहल असं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. भारतामध्ये चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण आपल्याला काल बघायला मिळाली. शुक्रवारी मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव दिसून आला, त्यामुळे MCX वर चांदीचे दर 11,644 म्हणजे 4% घसरले, ते 2,79,458 प्रति किलोग्रॅम झालंय. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार मजबूत होत असलेला अमेरिकन डॉलर रुपया घसरतो आहे. वाढतं ट्रेझरी यील्ड आणि वाढत्या महागाईच्या किमतीमुळे चांदीच्या मौल्यवान धातूंच्या बाजारातील वातावरणावर सध्या दबाव आल्यामुळे चांदी थोड्याफार फरकानं 4% घसरून कमी आपल्याला बघायला मिळते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर पूर्णांक 4 FM आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. राज्य सरकार आता थेट खरेदी करणार आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार कांद्याचे दर कोसळल्यामुळे अडचणीत सापडलेला शेतकरी आता त्याला राज्य सरकारनं कुठेतरी दिलासा दिलाय. सरकार आता थेट कांदा खरेदी करणार असल्याची माहिती मिळाली आहे. ही घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. साताऱ्यामधल्या एका कार्यक्रमात ते बोलले. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री यांनी सांगितलंय की आता 12 रुपये 35 पैशांनी कांदा खरेदी सुरू करण्यात येते. मंत्रालयाबाहेर कांद्याच्या दरावरून आंदोलन सुद्धा करण्यात आलं होतं. आता यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता 12 रुपये 35 पैशांनी कांदा खरेदी सुरू करण्यात येणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कभी हसाता है, कभी नगमे सुनाता है.

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्ग प्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM वर. तुम्ही ऐकताय सांजरंग. वीकेंड सुरू आहे आणि महत्वाच्या बाजारपेठेतल्या घडामोडींकडे वळूयात. सध्या अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपये आपल्याला घसरताना बघायला मिळतो आहे. अमेरिका इराणचं युद्ध, त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये आपल्या भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जे इंधन बचतीचं आवाहन केलेलं आहे, एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 3 रुपयांनी वाढलेल्या आहेत, त्याचबरोबर एकीकडे भारतीय रुपया आपल्याला डॉलरच्या तुलनेमध्ये घसरताना दिसतोय. पहिल्यांदाच 96 टप्पा ओलांडला आहे. 31 डिसेंबर 2025 90 खाली आला होता आणि 2026 आता सुमारे 60% घसरण आपल्याला बघायला मिळते. मार्च महिन्यामध्ये भारतीय रुपयानं डॉलरच्या तुलनेत 93, 94 आणि 95 असा टप्पा ओलांडला होता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: नमस्कार, मी कीर्ती दशरथ. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमामध्ये महत्वाच्या काही अपडेटकडे आता आपण वळणार आहोत. विमान तिकिटाचे दर कमी होणार आहे. ATF वरील वॅट कमी करण्याचा सध्या राज्य सरकारने निर्णय घेतलाय. इराण आणि अमेरिकेचं युद्ध आणि त्यामुळे जागतिक पातळीवर तणाव निर्माण झाला असून इंधनाच्या किमती आपण पाहतोय की पेट्रोल आणि डिझेल 3 रुपयांनी वाढलंय. पण गेल्या काही काळांपासून जो विमान प्रवास महागला होता, आता अशातच हवाई प्रवाशांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. विमान तिकिटाचा दर कमी होतो आहे. आजपासून ATF वरील वॅट मध्ये 18% साठ टक्क्यांपर्यंत घट करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे राज्यामधले 16 विमानतळांवरून प्रवास करणारे 75 लाख अंदाजे प्रवाशी यांना नक्कीच फायदा होणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम्ही.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये। श्रोते हो, 16 मे म्हणजे राष्ट्रीय डेंग्यू दिवस आज आपण साजरा करतोय, आणि अनेक असे व्हायरल आजार आहेत की जे आजार पसरतात आणि त्याची योग्य काळजी घेणं समाजामध्ये फार महत्त्वाचं असतं। त्याचबरोबर मलेरिया डेंग्यूसारखे आजार खूप घातक असतात, लहान मुलांनासुद्धा इम्युनिटी पॉवर कमी असल्यामुळे हे आजार अगदी पटकन होऊ शकतात। आणि या सगळ्या आजाराबद्दल आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर संदीप पुंड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी आज आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार।
3: नमस्कार।
2: जसं आत्ता मी म्हणाले की आज आपण राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करतो आहोत, आणि डेंग्यू असेल मलेरिया असेल हे नक्कीच खूप घातक आजार आहेत, आणि हे आजार झाल्यानंतर अगदी दुर्दैवी मृत्यूसुद्धा एखाद्या व्यक्तीचा होऊ शकतो। तर सर, डेंग्यू नेमका कसा होतो किंवा कुठल्या प्रकारे हा आजार होऊ शकतो?
3: डेंग्यू हा एक विषाणूमुळे होणारा एक आजार आहे, आणि प्रामुख्याने हा डासांमुळे याचा प्रसार होत असतो। तर हा आजार जो आहे याचा म्हणजे सौम्यपासून अतिशय तीव्र या स्वरूपाचे याचे लक्षणं आणि बाकी तीव्रता असू शकते, आणि त्यामुळे याला त्वरित वेळेत उपचार घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे।
2: नक्कीच, आज आपण राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करत आहोत सर। तर जसं तुम्ही आता सांगितलं की डासामुळे हा आजार जो आहे तो होतो, डेंग्यू नेमका कुठल्या डासांमुळे पसरू शकतो किंवा हे डास कुठे आढळतात सगळ्यात जास्त?
3: प्रामुख्याने डेंग्यू आजार जो आहे तो एडिस इजिप्टी या विशिष्ट डासामुळेच होत असतो। या डासाच्या ज्या मादी डास जो असतो त्याच्यामुळे याचा प्रसार होतो। प्रामुख्याने हा डास जो आहे तो आपल्या घरामधील जे पाणी साठे आहेत, घरामध्ये साठवलेलं पाणी असेल, घराच्या अवतीभोवती साठवलेलं पाणी असेल, त्यामध्ये याचा याची अंडी घालण्याची प्रवृत्ती असते, आणि त्याच्यातून याच्यातनं नवीन डास उत्पन्न होत असतात, आणि त्यामुळे याचा प्रसार जास्त प्रमाणामध्ये होतो।
2: नक्कीच, बऱ्याच वेळा बऱ्याच घरांमध्ये पाणी लवकर येत नाही किंवा पाण्याची उपलब्धता नसते, जसं आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि पाणी जास्त साचवलं जातं, तर कुठल्या ऋतुमानामध्ये या डासांची उत्पत्ती जास्त वाढू शकते किंवा हा आजार वाढू शकतो?
3: प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, ज्या वेळेला सर्वसामान्य जनतेकडे पाण्याची कमतरता असते, पाणी साठवण्याची प्रवृत्ती वाढते, घरामध्ये आपण बरेच दिवस पाणी साठवून ठेवतो, अशा वेळेला त्या घरात साठवलेल्या पाण्यामध्ये जर त्याची व्यवस्थित काळजी घेतली गेली नाही तर त्यामध्ये डेंग्यूचे डास उत्पन्न होऊ शकतात, त्याचं नव्याने उत्पादन होऊ शकतं, आणि मग त्यातून डेंग्यूचा प्रसार देखील होऊ शकतो। त्याचबरोबर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये देखील याचा प्रसार वाढू शकतो।
2: नक्कीच, डेंग्यू झाला आहे हे ओळखावं कसं किंवा याची सुरुवातीची लक्षणं कुठली?
3: डेंग्यू आजारामध्ये प्रमुख लक्षणे आहेत की ताप येतो, अंगाच्या पूर्ण शरीराच्या वेदना होतात, विशेषतः हाडांमध्ये वेदना होतात बऱ्याच प्रमाणामध्ये, अशक्तपणा खूप मोठ्या प्रमाणावर असतो, त्यानंतर डोळ्यांना देखील त्यास भरपूर वेदना होतात। तर हे सगळे जे काही लक्षणं आहेत हे प्रमुख लक्षणं आहेत। त्याचबरोबर जर तपासणी पुढच्या केल्या तर प्लेटलेटचं प्रमाण कमी होणे आणि मग तीव्रता खूप वाढली किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन्स झाले, त्याच्यामध्ये गुंतागुंती झाली, तर मग शरीराच्या विविध भागामध्ये रक्तस्राव होणे या सगळ्या गोष्टी दिसून येतात।
2: यामध्ये ताप येतो सुरुवातीला आणि तापाचं प्रमाण वाढल्यानंतर हा आजार किंवा हा धोका जास्त वाढू शकतो किंवा डेंग्यूचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे असं आपल्याला दिसतं, पण बऱ्याच वेळा हा ताप ओळखू येत नाही अनेक वेळा, त्यामुळे घरगुती उपाय केले जातात की साधा ताप आला आहे, पण साधा ताप आणि डेंग्यूचा ताप यामधला फरक कसा ओळखावा?
3: डेंग्यूचा ताप जो आहे याच्याबरोबर तापासोबतच तीव्र अंगदुखी देखील असते, त्याचबरोबर त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या अंगावरती एक चट्टे किंवा रॅश ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने रॅश देखील डेंग्यूच्या तापामध्ये दिसू शकतात, आणि अशक्तपणा ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतो बऱ्याचशा रुग्णांमध्ये। त्यामुळे हा ताप जरी सुरुवातीला बाकी इतर तापांसारखा दिसत असला तरी या लक्षणांमुळे थोडासा त्याच्यामध्ये आपल्याला समजू शकतं की हे डेंग्यू सदृश लक्षणं आहेत, आणि अशी लक्षणं जर दिसले तर आपल्या नजीकच्या दवाखान्यामध्ये वैद्यकीय सल्ला जर आपण घेतला तर त्याचं निदान देखील उचित होऊ शकेल।
2: नक्कीच, टेस्टिंगबद्दल बोलायचं झालं तर चाचणी कशी होते किंवा कशा पद्धतीनं चाचणीचं स्वरूप असतं?
3: डेंग्यू आजारामध्ये रक्ताची तपासणी, ज्याला आपण रक्तजल नमुना म्हणतो, त्याची तपासणी विशेषतः केली जाते। एक काही आपल्या लॅब्समध्ये प्रायव्हेट लॅब्समध्ये याचे रॅपिड डायग्नॉस्टिक किट देखील उपलब्ध आहेत, परंतु रॅपिड डायग्नॉस्टिक किटद्वारे आपण 100% खात्रीशीर डेंग्यूच आहे असं त्याचं म्हणू शकत नाही, परंतु एक संशय त्याच्यामध्ये डेंग्यूचा नक्कीच येऊ शकतो आणि त्याची कन्फर्म तपासणी जी आहे ज्याला आपण गोल्ड स्टँडर्ड तपासणी जी आहे त्याला एलायझा टेस्ट आपण म्हणतो, जी रक्तजल नमुन्याद्वारे तपासणी केली जाते.
4: नक्कीच तुम्ही सांगितलं जसं की पावसाळ्यामध्ये याचं प्रमाण अधिक वाढतं, तर पावसाळ्यामध्ये जास्त काळजी घेतली नाही म्हणून हा प्रसार डेंग्यूचा जास्त वाढतो का किंवा इतर कुठली कारणं आहेत का?
3: नक्कीच, जर आपल्या घरामध्ये घराच्या परिसरामध्ये डासांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं असेल, त्या डासांपासून आपण जर वैयक्तिक संरक्षण आपलं केलं नाही, स्वतः देखील त्याची काळजी घेतली नाही, तर नक्कीच हा आजार आपल्याला सर्वांना होऊ शकतो आणि आपल्यालाच नाही तर आपल्या परिसरामध्ये आपल्या आजूबाजूला सगळ्यांना याचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणावर याची साथ देखील उद्भवू शकते.
4: डेंग्यू टाळायचं असेल किंवा डेंग्यू मलेरिया असे जे आजार टाळायचे असतील तर नागरिकांनी कुठली काळजी घ्यायला हवी?
3: सर्वात प्रथम नागरिकांनी स्वतःचं रक्षण स्वतः याच्यामध्ये करणं अपेक्षित आहे, जेणेकरून स्वतःला तो आजार होणार नाही. त्याकरिता त्यांनी पूर्ण बाहेरचे कपडे वापरणे किंवा घराच्या ज्या खिडक्या आहेत त्याला जाळ्या वापरणे, झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे या सगळ्या गोष्टी आहेतच. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घराच्या परिसरामध्ये कुठलाही पाणी साठा असा राहणार नाही की ज्याच्यामध्ये डास उत्पत्ती होईल, याची काळजी देखील सर्वांनी घेणं अपेक्षित आहे. या जर गोष्टी आपण पाळल्या तर नक्कीच आपण डेंग्यूला अटकाव आणू शकतो.
4: डेंग्यू झाल्यानंतर त्वरित होणारी उपचार पद्धती खूप आवश्यक असते, तर ती का महत्त्वाची आहे आणि गरजेची आहे?
3: डेंग्यूसाठी डेंग्यू हा जरी सुरुवातीच्या काळामध्ये एक सामान्य ताप जरी वाटत असला तरी याच्यामध्ये डेंग्यू शॉक सिंड्रोम किंवा डेंग्यू हिमरेजिक फीवर हे खूप कॉम्प्लिकेटेड केसेस देखील याच्यामध्ये होऊ शकतात जर वेळेत याच्यामध्ये उपचार घेतले नाही तर. त्यामुळे लवकरात लवकर याचं निदान करणे, याचा उपचार चालू करणे आणि वेळेत ज्या आवश्यक तपासण्या आहेत त्या देखील करत राहणे हे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे.
4: बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की प्लेटलेट्स कमी होतात डेंग्यू आजारामध्ये, पेशी कमी होतात, लोकांमध्ये अजूनही बरेचसे गैरसमज आहेत, तर ते कुठले आहेत आणि या माध्यमातून काय सांगाल?
3: डेंग्यू आजारामध्ये प्लेटलेट्स कमी होणे हे एक स्वाभाविक त्या आजाराचं लक्षण आहेच, परंतु प्रत्येक पेशंटमध्ये डेंग्यूच्या पेशंटमध्ये लगेच प्लेटलेट्स आपल्याला वरून द्यावेत किंवा रक्ताची त्याच्यामध्ये त्यांना देण्याची गरज पडावी असं काही होत नाही. बरेचसे सौम्य पेशंट जे असतात हे स्वतःहून घरच्या घरी आपले बाकीचे उपचार वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर बरे होतात, सर्वांनाच प्लेटलेट्स देण्याची काही आवश्यकता भासत नाही. तर फक्त याबद्दल लोकांनी गैरसमज कुठल्याही मनात ठेवू नये की प्रत्येक पेशंटला हे प्लेटलेट्स द्यावंच लागतात किंवा रक्ताचे त्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावंच लागतं असं काही नाही.
4: नक्कीच, बऱ्याच वेळा घरगुती उपचार सुरुवातीला केले जातात, जसं मगाशी सांगितलं की हा ताप कुठला आहे किंवा हे न ओळखल्यामुळे बऱ्याच वेळा घरातच काहीतरी उपाय केले जातात आणि त्यामुळे हा आजार बळावू शकतो, तर घरगुती उपचार या आजाराला पुरेसे असतात का, याबद्दल काय सांगाल?
3: डेंग्यूचे लक्षणं जर आपल्याला कोणाला दिसले तर यांनी घरगुती उपचारावरती फक्त अवलंबून न राहता आपल्या नजदीकच्या आरोग्य केंद्रामध्ये किंवा नजदीकच्या खाजगी दवाखान्यामध्ये डॉक्टरांचा सल्ला याच्यामध्ये घेण्यात यावा आणि त्यांचे उपचारच याच्यामध्ये चालू करावेत. घरगुती उपचार चालू करून आपण आजाराकडे दुर्लक्ष करणं याच्यामध्ये योग्य ठरणार नाही.
4: लहान मुलं किंवा गर्भवती महिला किंवा गरोदर महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना जर डेंग्यू झाला तर त्यांनी विशेष कुठली काळजी घेणं गरजेचं आहे?
3: लहान मुले झाले किंवा गर्भवती महिला झाल्या किंवा इतर जे प्रौढ व्यक्ती आपले आहेत, एल्डरली ज्याला आपण म्हणतो, हे लोक यांच्यामध्ये आपल्याला ऑलरेडी यांची इम्युनिटी कमी असते, प्रतिकार शक्ती कमी असते, त्यामुळे या यांच्यामध्ये डेंग्यू जर झाला तर त्याचं तीव्र स्वरूप होण्याची शक्यता जास्तच असते. त्यामुळे या विशिष्ट लोकसंख्येमध्ये देखील आपल्याला याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे आणि लवकर त्यांना उपचार चालू करणं गरजेचं आहे.
4: डेंग्यू प्रतिबंधासाठी आरोग्य विभाग, प्रशासन किंवा आपलं जिल्हा रुग्णालय कुठले उपक्रम राबवतं?
3: शासनामार्फत डेंग्यू हा जो आजार आहे याच्याबद्दल सर्वेक्षण देखील करण्यात येते. ताप सर्वेक्षण असेल किंवा घरोघरी जाऊन कंटेनर सर्वेक्षण असेल, या सर्व ऍक्टिव्हिटीज आपल्याकडनं केल्या जातात जेणेकरून डासाची उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात यावीत आणि नवीन साथी याच्यात उद्भवू नये. त्याचबरोबर जे रुग्ण ज्यांना लक्षणं आहेत त्या रुग्णांचं याच्यामध्ये देखील आम्ही सर्वेक्षणामार्फत त्यांना शोधून काढत असतो आणि त्यानंतर ते जे काही लक्षणं असणारे रुग्ण सापडतात त्यांच्यावरती आपण उचित त्यांचे डायग्नोस्टिक टेस्ट करतो, त्यांचं निदान करतो आणि मग शासनामार्फत त्यांना आपण उपचार देखील मोफत देत असतो.
4: त्याचबरोबर आपल्या परिसरामध्ये किंवा रस्त्यांवर, रस्त्यांच्या कडेला किंवा अनेक गल्लीमध्ये फॉगिंग केलं जातं, त्याचबरोबर अनेक स्वच्छता मोहिमा सुद्धा राबवल्या जातात जेणेकरून डेंग्यूचा प्रसार जो आहे तो वाढणार नाही, तर या मोहिमांचं महत्त्व किती आहे, हे का गरजेचं आहे?
3: डेंग्यू आपण सर्वांना माहिती आहे की जे पाणी साठे आपल्या परिसरामध्ये असतात ते पाणी साठ्यांमध्ये त्याची उत्पत्ती होत असते त्या डासांची, आणि त्यामुळे ते पाणी साठे नष्ट करणे, त्याचबरोबर डासांचे जे काही ब्रीडिंग प्लेसेस इतर घरामध्ये आहेत त्या देखील नष्ट करणे हे खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जे काही ॲडल्ट मॉस्किटो आपल्या परिसरामध्ये आहेत त्या ॲडल्ट मॉस्किटोंच्या विरोधात देखील आपण ही फॉगिंग ॲक्टिव्हिटी जी असते ती आपण राबवत असतो. फक्त याच्यामध्ये एकच महत्त्वाचं आहे की ज्या वेळेला एखाद्या भागामध्ये आउटब्रेक होतो किंवा त्यावेळेला तिथे खूप डासांची घनता वाढलेली असते त्याच वेळेला ही ॲक्टिव्हिटी करणं महत्त्वाचं आहे.
4: डेंग्यूबाबत आपण बोलत आहोत आणि या विषयावर शाळा किंवा कॉलेजेसमध्ये शालेय स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत किंवा जनजागृती व्हायला हवी किंवा ती कशी वाढवता येईल याबद्दल काय सांगाल?
3: आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शाळेमध्ये आपले मुलं असतात, किशोरवयीन मुलं असतात किंवा मुली असतात, या सगळ्यांना जर उचित वेळेवर आपण याच्याबद्दल मार्गदर्शन केलं तर ही आपली भावी पिढी आहे ही स्वतःच्या घरामध्ये देखील सगळ्यांना याच्याबद्दल अवेअरनेस देईल, सगळ्या लोकांमध्ये याच्यामध्ये गैरसमज आहेत, समज आहेत ते याचा प्रसार होईल आणि त्यांच्या भावी आयुष्यामध्ये देखील डेंग्यू आजाराबद्दल किंवा इतर जे काही आपले कीटकजन्य आजार आहेत त्या सर्वांपासून कसं आपल्याला संरक्षण मिळेल, त्यांचा प्रसार कसा वाढवता येईल याबद्दल त्यांच्यामध्ये जागृती होईल आणि मग ते पुढच्या काळामध्ये देखील त्याच्यावरती उपाययोजना करू शकतील. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे की या आजारांमध्ये हे आपल्याकडे जसं वैद्यकीय हे आजार आहेत त्याचबरोबर समाजाचा देखील याच्यामध्ये भरपूर रोल असतो. समाजामध्ये जर याच्याबद्दल जनजागृती झाली तर नक्कीच याचा प्रसार आपण थांबवू शकतो.
4: नक्कीच. आज आपण राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करतो आहोत आणि आजच्या दिवशी याचं महत्त्व का आहे किंवा आजच्या दिवशीच हा दिवस का साजरा केला जातो?
3: डेंग्यू या आजाराबद्दल अवेअरनेस लोकांमध्ये पसरावी, लोकांमध्ये याच्याबद्दल जनजागृती व्हावी, त्याच्यामध्ये जे काही काम करणं गरजेचं आहे त्याला आपण उच्चाटन कसं करू शकतो, त्याला आपण रोखू कसं शकतो याबद्दल उपाययोजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात. शासनाचा याच्यामध्ये काय रोल आहे, शासन याच्यामध्ये काय काय करत आहे याची देखील लोकांपर्यंत माहिती पोहोचावी हाच या दिवसाचा उद्देश आहे. आणि 16 तारीख किंवा 16 मे ही तारीख आपण डेंग्यू दिवस म्हणून साजरा करतो याचा उद्देश असा आहे की जून जुलै महिन्यापासून जो पावसाळा येत असतो त्या पावसाळ्याच्या आधी ही उपाययोजना जर आपण सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवू शकलो आणि त्याच्यावरती जर आपण आधीच आत्ताच अटकाव केला तर नक्कीच येणारा जे काही डेंग्यूचे आपले आउटब्रेक्स आहेत ते आपण नक्कीच रोखू शकतो.
4: नक्कीच. पावसाळ्यापूर्वी, आता सध्या मे महिना सुरू आहे आणि पावसाळ्यापूर्वी नागरिकांनी सुद्धा विशेष काळजी यामध्ये काय घ्यायला हवी, कारण अनेक घरांमध्ये लहान मुलं आहेत, आजारी रुग्ण आहेत, दीर्घकालीन आजार अनेकांना आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, तर काय काळजी घ्यायला हवी या माध्यमातून काय अवेअरनेस कराल?
3: आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. सर्वात प्रथम उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जी पाणी साठवण्याची मनोवृत्ती असते त्यावेळेला सर्व लोकांनी फक्त एक काळजी घ्यावी की आठवड्यामध्ये एक दिवस आपल्याला कोरडा दिवस पाळणं आवश्यक आहे. जे काही आपले पाणी साठवणूक केलेले आपले घरामध्ये भांडे असतील किंवा टँक असतील किंवा जे काही असेल त्या आठवड्यात एकदा तरी आपण मोकळे केले पाहिजे आणि त्याला व्यवस्थित आतून घासून पुसून त्याला उन्हामध्ये वाळवलं पाहिजे, सुकवलं पाहिजे, जेणेकरून ज्याच्यामध्ये डेंग्यूचे जर काही अंडे असतील डेंग्यूच्या डासांची तर ती नष्ट होतील. त्याचबरोबर पाणी साठवणूक आपण करत असतो परंतु साठवणूक केलेलं पाणी हे झाकून ठेवणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. ते जर आपण झाकून ठेवलं नाही तर त्यावरती डास येऊन बसतात, त्यांचे अंडे त्यामध्ये दिले जातात आणि त्यातनंच डासांची उत्पत्ती होते. तर या दोन गोष्टी पावसाळ्याच्या दिवसात आपण पाळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर घरामध्ये कुंड्यांमध्ये असेल, आपल्या कूलरमध्ये असेल किंवा फ्रीजच्या मागच्या बाजूला असेल जे पाणी साचतं तर हे पाणी डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीसाठी खूप महत्त्वाचं असतं. तर हे पाणी आपल्याकडे कसं राहणार नाही ते वेळच्या वेळी आपण मोकळं कसं करू हे पण आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे.
4: नक्कीच सर. आज राष्ट्रीय डेंग्यू दिवसानिमित्त तुम्ही रेडिओनगरच्या स्टुडिओमध्ये आला आहात आणि गेल्या वेळेससुद्धा तुम्ही मलेरियाबद्दल खूप चांगला अवेअरनेस आणि या माध्यमातून नागरिकांना आवाहन केलं होतं, तर याही दिवसानिमित्त काय आवाहन कराल?
3: सर्व नागरिकांना हेच आवाहन आहे की आपण एक दिवस आठवड्यातला नक्कीच कोरडा दिवस पाळू आणि मग हे जे पुढील आपल्या काळामध्ये जे काही डेंग्यूच्या साथी येणार आहेत त्याला आपण आत्ताच अटकाव करू. तर हे आवाहन आपण सगळ्यांनी पाळावं, कारण डेंग्यू हा जसजसं आपलं नागरीकरण आता वाढतं आहे, अर्बनायझेशन ज्याला आपण म्हणतो वाढतं आहे, शहरीकरण वाढते, तर डेंग्यू हा आजार विशेषतः शहरातला आजार आहे आणि त्यामुळे याच्यावरती इथून पुढच्या काळामध्ये खूप आपल्याला चांगले एफर्ट्स घेणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्वांनी आत्ता जे आपण चर्चा केली त्यानुसार जर केलं तर नक्कीच पुढील काळात आपण डेंग्यूला थांबवू शकू.
4: नक्कीच सर. आज राष्ट्रीय डेंग्यू दिवसानिमित्त तुम्ही आलात रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आणि अनेक नगरकरांना याबद्दल काय काळजी घ्यायला हवी आणि काय गोष्टी आपण पाळायला हव्यात हे सांगितलं त्याबद्दल पुन्हा एकदा खूप मनापासून तुमचे आभार. तुम्ही इथे आलात स्टुडिओमध्ये आणि इतका चांगला महत्त्वाचा विषय जो आहे तो लोकांपर्यंत नेला त्याबद्दल धन्यवाद.
3: धन्यवाद. सर्व श्रोत्यांचे देखील आभार.
2: श्रोतेहो, आज आपण राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा करतोय आणि या दिवसानिमित्त आज आपल्या अहिल्यानगर शहरातील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप पुंड आज आपल्या सोबत होते नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. श्रोतेहो, आजचा नगर डायरी कार्यक्रम हा इथेच संपत आहे. पुन्हा भेटूया याच कार्यक्रमात याच वेळी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

गरुड प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर आठवणीतली गाणी.
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आर जे कोमल आहे तुमच्या सोबत. दिलबंद गाणी हा आपला शो सुरू झाला आहे आणि आजच्या शोचा विषय आहे दास्ता ए कव्वाली. हा कार्यक्रम सादर केला आहे ऑल इंडिया रेडिओचे दूरदर्शनचे संहिता लेखक, निवेदक, संगीत समीक्षक सुहास भाई मुळे यांनी.
2: श्रोते हो नमस्कार, मी सुहास भाई मुळे. आपण ऐकत आहात स्नेहालयाचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मित्रांनो, दिलबंद गाणी या सदरामध्ये आज आपण जरा हटके विषयाला हात घालणार आहोत, तो म्हणजे कव्वाली. म्हणून आपण आजच्या एपिसोडला नाव दिलंय दास्ताने कव्वाली. खरं म्हणजे कव्वाली हा प्रकार मुस्लिम भाविकांकडून दर्गा, खानका या ठिकाणी भक्तिगीत गाण्यातून निर्माण झालेला आहे. पण हळूहळू कव्वाली त्या चाकरीतून बाहेर येऊन मैफिलीमध्ये कशी जाऊन बसली, तिला चित्रपटामध्ये कशी आणि कोणी रुजवली, तिला भरझरी राजमुकुट कोणी चढवला, याचा आढावा घेणं खूप मनोरंजक आहे. एकतर आपल्या मूक चित्रपटांना 40 दशकामध्ये खरा कंठ फुटला, त्यानंतरची 2-5 वर्ष प्रायोगिक तत्वावर खेळण्यात गेली आणि 1945 झीनत नावाचा एक चित्रपट निघाला. त्यामध्ये पहिली कव्वाली ध्वनिमुद्रित केली गेली. त्या काळच्या टॉपच्या गायिका नूरजहाँ, झोहराबाई आणि कल्याणीबाई यांनी ती कव्वाली अगदी ठसक्यात गायली आणि प्रत्यक्ष पडद्यावर त्यावेळीची नवोदित श्यामा आणि शशिकला यांनी ती सादर केली होती. आता हे 1945 रेकॉर्डिंग असल्यामुळे म्हणजे सुमारे 80 वर्षापूर्वीचं असं म्हणायला हरकत नाही, तर त्याची क्वालिटी काही फारशी चांगली आपल्याला मिळू शकत नाही, परंतु ऐकायला हरकत नाही की त्यावेळेस ही पहिली कव्वाली कशी रेकॉर्ड केली गेली होती. ही कव्वाली आपण ऐकूया आता.

त्यानंतर कव्वाली अधूनमधून एखाद्या दुसऱ्या चित्रपटामधून डोकावत राहिली, पण तोपर्यंत तिच्याबाबत उल्लेखनीय अविस्मरणीय असं काही घडलं नाही. कव्वालीचा खऱ्या अर्थाने अहिल्यद्धार केला तो संगीतकार रोशनने. बरसात की रात हा चित्रपट एकंदर कव्वालीच्या आणि रोशनच्याही कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला होता. साहिर साहेबांनी लिहिलेली गाणी आणि मोहम्मद रफी, मन्नाडे, आशा भोसले, सुधा मल्होत्रा आणि एस डी बातिश यांनी तीन भागामध्ये गायलेली ही कव्वाली आजही या प्रकारामधला एक मानदंड समजला जातो. ही ती कव्वाली ना तो कारवा की तलाश है, ना तो हम सफर की तलाश है. याबाबत एक शायर असं म्हणतो की हुजूम दर्द का इतना बढे की असर गुम हो, मिले वो रात के जिस रात की सहर गुम हो. मजा तो जब है कि आवार गाने शौक के साथ, गुबार बन के चले और रह गुजर गुम हो.

बरसात की रात मधल्या कव्वाल्या फक्त फ्लूक म्हणून गाजल्या नव्हत्या हे दाखवून देत पुढे रोशन साहेबांनी या प्रकारामधली आपली हुकूमत एकाचढ एक पेश केली. बाबर, ताजमहल, बहुबेगम आणि दिल ही तो है या चित्रपटांमध्ये एका मागोमाग एक अस्सल ढंगामधल्या कव्वाल्या रोशन साहेबांनी दिल्या. यामध्ये दिल ही तो है या चित्रपटामधल्या कव्वालीचा विशेष उल्लेख करावासा वाटतो, कारण आशा भोसले यांना आपल्या घरंदाज गायकीचा अस्सल नूर दाखवण्याची खरी संधी या कव्वालीनं दिली असं म्हणायला काही हरकत नाही की निगाहे मिलाने का क्या असर हो सकता है, आशा ताईंच्या स्वरात ऐकलेलं चांगलं. नजर नजर ने नजर नजर को नजर मिलाते नजर से देखा, नजर नजर की नजर मिली तो नजर चुराते तुम्हारी नजर को देखा.

कव्वालीच्या या नवीन अध्यायामुळे अर्थातच संगीतकार रोशन साहेब यांना कव्वालीचा बादशहा असा किताब आपल्यासारख्या रसिकांनी दिला. तसं इतर संगीतकारांनी पण काही चित्रपटांमधून कव्वाली पेश केली, पण रोशन साहेबांच्या रोशनाई पुढे ती नगण्यच ठरली. नाही म्हणायला दुसरा एक संगीतकार म्हणजे ठेका बहादर ओ पी नय्यर यांनी मात्र आपला रांगडा ठेका आणि ढंग जोपासताना काश्मीर की कली, नया दौर, किस्मत अशा चित्रपटांमधून अतिशय उत्कृष्ट कव्वाल्या दिल्या. किस्मत या चित्रपटामधल्या या कव्वालीचा ध्वनिमुद्रणाच्या वेळी नय्यर साहेब गमतीनं म्हणाले होते की देखो 60 साल की बुढी शमशाद बेगम आशाजी के साथ टक्कर ले रही है. आता ही कव्वाली ऐकून कुणी हा विश्वास ठेवेल का की ती गाणाऱ्या शमशाद बेगमचं वय त्यावेळी 60 वर्षाचं होतं आणि घराण्याच्या संस्कारामुळं, वडिलांच्या धाकामुळं आणि बंधनामुळं गाणं म्हणताना सुद्धा चेहऱ्यावरचा बुरखा काढायचा नाही असा त्यांचा पक्का रिवाज होता. त्यामुळे चेहऱ्यावर बुरखा ओढून शमशाद बेगमनी आशा भोसलेबरोबर ही ठसकेबाज कव्वाली सादर केली, कजरा मोहब्बत वाला.

मुस्लिम पार्श्वभूमीच्या सामाजिक आणि ऐतिहासिक चित्रपटांमध्ये कव्वालीला हमखास स्थान मिळायचं. मुघले आजम सारख्या भव्यतेच्या सगळ्या सीमा पार करणाऱ्या चित्रपटामध्ये कव्वालीमुळं अतिशय बहार आली. धारदार सौंदर्याची निगार सुलताना, तिच्यासाठी धारदार आवाजाची शमशाद बेगम आणि नाजूकशी अनारकली मधुबाला, तिच्यासाठी लता, अशी निवड करून नौशाद साहेबांनी कव्वालीमध्ये वर्णन केलेला जो विरोधाभास आहे तो अजून नाट्यपूर्ण पद्धतीने प्रत्यक्ष पडद्यावर सादर केला. ते गीत आपण ऐकूयात, ती कव्वाली मुघले आजम मधली अतिशय अजरामर अशी कव्वाली.

पण काही म्हणा, कव्वाली मनाला भावते ती खणखणीत ढंगामध्येच. चित्रपटांमध्ये बऱ्याचदा कव्वाली, गझल आणि मुजरा याची सरमिसळ केली जाते, भेळ केली जाते. आता उदाहरणच द्यायचं म्हटलं तर डॉक्टर इक्बाल या श्रेष्ठ शायराची कभी ऐ हकीकते मुंतजिर नजरा लिबाजे मजाज में ही एक प्रसिद्ध गझल संगीतकार मदन मोहन यांनी कव्वाली ढंगामध्ये बांधली आणि दुल्हन एक रात की या चित्रपटामध्ये प्रत्यक्ष पडद्यावर ती मुजरा गीताच्या चेहऱ्यामध्ये पेश केली. म्हणजे एक गझल कव्वालीची वेशभूषा करून कोठीवर नाचली असं म्हणायला हरकत नाही, पण त्यामुळं तिचं भारदस्त असं सौंदर्य जास्तच खुलून एक अजरामर अशी कलाकृती निर्माण झाली. आपण ते गीत ऐकूयात.

कदाचित चित्रपटांपेक्षाही जास्त कव्वालीची मशागत केली ती शंकर शंभू, अजीज नाजा, जानी बाबू, शकीला बानू भोपाली, इस्माईल आझाद या मंडळींनी. जानी बाबूंनी तर चक्क स्वतः चित्रपटाला संगीत देण्यापर्यंत मजल मारली होती. त्यांनी संगीत दिलेला नूर महल हा चित्रपट आणि त्या चित्रपटामधलं सुमनताईंचं मेरे मेहबूब न जा, आज की रात न जा हे गाणं कोण विसरू शकेल पाहू. चढता सूरज धीरे धीरे, झुम बराबर झुम शराबी या आणि अशा अनेक कव्वाल्या कधी कधी मानसशास्त्राची आणि तत्वज्ञानाची अतिसूक्ष्म अशी पातळी गाठून ऐकणाऱ्याला अंतर्मुख करून टाकतात. इस्माईल आझाद कव्वाल यांनी गायलेली ही अल हिलाल या चित्रपटामधली कव्वाली आता आपण ऐकूयात.

अशा या कव्वालीला गळ्यामध्ये सन्मानाची माळ पडण्यासाठी मात्र खूप प्रतीक्षा करावी लागली. कारण त्यावेळी रेडिओवर दर बुधवारी रात्री 8 वाजता जो बिनाका गीतमाला नावाचा कार्यक्रम सादर केला जायचा, त्यामध्ये 1973 वर्षभर टॉप सरताज म्हणून सन्मान मिळवलेली जंजीर चित्रपटामधली कव्वाली यारी है ईमान मेरा यार मेरी जिंदगी असा बहुमान मिळवलेली ही कदाचित पहिलीच कव्वाली असावी.

सत्तरच्या दशकानंतर हिंदी चित्रपट संगीताची परिमाणच बदलून गेली, त्यामुळं कव्वालीचं रूप पूर्णपणे पालटलं आणि अधोगतीला गेलं असं म्हणलं तरी काही हरकत नाही, कारण आजकाल त्या पातळीवरच्या कव्वाल्या ऐकायला सुद्धा मिळत नाहीत. आजकाल काय ऐकायला मिळतं तर उथळ असे सवाल जवाब आणि हास्यास्पद वेषांतर करून समोरच्याला फसवण्यासाठी गायला जाणारा एक प्रकार असं विभत्स रूप कव्वालीचं चित्रपटामध्ये शिल्लक राहिलं आहे. त्यामुळं अस्सल खानदानी कव्वाली तिचं स्वत्व जपू शकली नाही. कर्ण कर्कश्य अशा मिरची कँडअप मशीन लावलेल्या जत्रेमध्ये ती कुठेतरी हरवून गेली. आता पुन्हा एखाद्या रोशनला जन्म घ्यावा लागेल तेव्हाच या कव्वालीचा जीर्णोद्धार होईल असं वाटतं. मगाशी मी म्हणल्याप्रमाणे बरसात की रात हा रोशन साहेबाचा जो मापदंड होता याच चित्रपटामधलं ही कव्वाली आपण पुन्हा एकदा ऐकू.

0: नगरकर आजच्या दिलबंद गाणी या कार्यक्रमाचा विषय होता दास्ता ए कव्वाली आणि हा कार्यक्रम सादर केला ऑल इंडिया रेडिओचे दूरदर्शनचे संहिता लेखक निवेदक संगीत समीक्षक सुहास भाईमुळे यांनी. आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा बोहटे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90112.

0: असू दे कितीही ताण, गर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत, सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये, सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102-01-75.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या 5:05. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: है,
1: उधर है,
0: ऊपर है,
1: नीचे है,
0: कहाँ है,
1: यहाँ है।
2: नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी। प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी नागराज मंजुळे, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 2490. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझे नाव चोभे तनिष्का संजय. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन व्हावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.